फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे.
जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्त्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभु सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, आषाढ़ शुद्ध सप्तमी अर्थात 20 जुलाई 2026। आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज विवस्वत सप्तमी आहे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज नातेपुते इथून निघून मांडवी ओढा, पुरंदवडे इथे पहिलं गोल रिंगण, त्यानंतर येळीव आणि शेवटी मुक्कामाला माळशिरस इथे पोहोचणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरहून निघून अकलूज इथे मुक्कामी पोहोच

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवन नामाच्या प्रसंगात एक गोष्ट विशेष रीतीने सांगितली जाते, ती अशी की नामजपात विधींची एवढी आवश्यकता नाही जितकी आवश्यकता अंतःकरणातल्या प्रेमाची आहे. भगवंताविषयी मनात प्रीती उत्पन्न व्हावी, मधुरता उत्पन्न व्हावी, भगवंताचं नाम, त्यांचे गुण, त्यांचा प्रभाव, त्यांचं तत्व, त्यांच्या संबंधी गोष्टी ह्या प्रिय आणि गोड लागाव्यात. भगवंत प्रिय आणि गोड लागावेत यात भगवंत आपले आहेत ही गोष्ट मुख्य आहे. संसार आपला नाही, हे शरीरही आपलं नाही, हे मिळालेलं आहे आणि आपल्यापासून निघून जाणार आहे. भगवंत मिळालेले नाहीत आणि निघून जाणारे नाहीत, तर ते नित्य निरंतर आपल्या बरोबर राहणार आहेत. भगवंत आपल्यापासून दूर झालेले नाहीत, वेगळे झालेले नाहीत, आपणच त्यांच्यापासून विनमुख झालो आहोत. ते सदैव आहेत आणि आपलेच आहेत. म्हणून भगवंताला आपलं मानावं, संसाराला आपलं मानू नये. माणसाची अशी उलटी धारणा होत असल्यामुळे शरीर, रुपये, पैसे, घर यांना तो आपलं मानतो. खरं तर हे कोणाचेही आपले नाहीत. रुपये एवढे विरक्त आहेत की ते कोणाचेही नाहीत. ज्या रुपयांसाठी खोटं नाटक, कपट, बेईमानी, धोकेबाजी, फसवाफसवी करतो, परिवाराशी भांडण करतो आणि ज्याच्यासाठी भाऊ भाऊ एकमेकाचे वैरी होतात, मित्रामित्रांमध्ये भांडणं होतात, धर्मकर्माचा त्याग केला जातो, ते रुपये जाताना तुम्हाला विचारतच नाहीत किंवा तुमचा सल्लाही घेत नाहीत, तर मग तुम्ही एकतर्फी आपलेपणा का करता? भगवंताचं स्मरण तुम्ही केलं नाही तरीही भगवान तुमचेच आहेत, ते तुमचं पालन पोषण करतात, तुमचं रक्षण करतातच आणि सर्व बाजूंनी तुमचं कल्याण करतात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 जुलै. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दया घन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देव थारा, दया देईल रघुवीरा. नाही देवा जवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानावी आज्ञा प्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. राम रायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण, तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही या वाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी भावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेवला हृदय, त्याला राम नाही राहिला दूर. नामाविण न मानावे हित, त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव। देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण। ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती। सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेने मिळेल मनास समाधान। रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखांचं हरण केलं, अनेकांना नित्य उपदेश केला, मानवी मनातल्या आंधळ्या श्रद्धा उखडून टाकल्या, आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली। गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यभर माती चिवडत बसला असता, त्याची ज्ञान पातळी वाढलीच नसती। स्वामींकडे कुठूनही माणसं येत असत आणि आपली गाऱ्हाणी मांडत असत। स्वामी अंतर्ज्ञानाने समोरच्या माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मगच त्याला योग्य तो उपदेश करत असत। स्वामींचं एकच सांगणं होतं की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकून सुद्धा चुकू नका। सर्व प्रापंचिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा। अंधश्रद्धा जोपासू नका, वैरभावना जपू नका, सर्वांशी प्रेमाने वागा। स्वामींचं सांगणं होतं की प्रथम शेत पिकवावं आणि मगच आपल्या शेतातलं धान्य आपण खावं। याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्म व्यवस्थितपणे पार पाडा, मगच देवपूजेला लागा। स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे। एकदा काय झालं तर भगवंत अप्पा सुतार या नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी मी मनापासून शेती करतो, परंतु उगवून आलेलं धान्य पुरतच नाही। खूप वेळेला वाटतं की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावं, हे शक्य होत नाही। उद्या गुरुपौर्णिमा आहे, तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावं असं वाटतं, काय करावं कळत नाही। स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, उद्या गुरुपौर्णिमा, मीच तुझ्या शेतावर येतो, ही मंडळी सुद्धा तुझ्या शेतावर येतील, तेथे तू अन्नदान कर। शेतकऱ्याला काहीच कळेना। पहाटेच स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडी घालून बसले। आषाढातला पाऊस कोसळत होता, सर्वत्र अंकुर फुटले होते। स्वामींची भगवंत अप्पा सुताराने पूजा केली, खूप लोक तिथे जमले होते। स्वामींनी शेतावरून नजर फिरवली, आश्चर्य म्हणजे अचानक पिकं डोलायला लागली, कितीही कणसं कापली तरी कणसं संपत नव्हती। शेतकऱ्याने अग्नीवर कणसं भाजली, सर्वांना खाऊ घातली। स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की ह्या विश्वात फक्त भगवंताचीच सत्ता चालते, आणखी कोणाचीही नाही। म्हणून तुम्ही भगवंतालाच शरण जा। ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील, नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल। अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदण बरसात नित्य होत राहते। आपल्या अंतःकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ ओ देत नाही तर वायुवेगाने धावत येतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: वेदांचा अभ्यास करताना उपनिषदांचा अभ्यास टाळून चालत नाही, कारण उपनिषद ही वेदांत म्हणून प्रख्यात आहेत. वेदांमध्ये इतिहास आहे, विज्ञान भरलेलं आहे, अनेक घटना आहेत, म्हणजे तो एक इतिहासच आहे हे लक्षात ठेवायचं. त्या इतिहासात वेदांनी, त्यावेळच्या ऋषींनी खूप गहन तत्वज्ञान गुंफून ठेवलेलं आहे. या उपनिषदांनी या वेदांतामध्ये केवळ तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यातलं जास्त विवेचन उपनिषदांमध्ये केलं, आणि म्हणूनच उपनिषदांना वेदांत अशी संज्ञा प्राप्त झाली. वेदांचा अंत म्हणजे कालदृष्ट्या वेदांच्या नंतर ही उपनिषदं लिहिली गेली, हे एक भाग, आणि अंत म्हणजे अगदी शिखर, म्हणजे वेदातल्या तत्वज्ञानाचं शिखर त्यांनी गाठलं, म्हणूनही त्यांना वेदांत ही संज्ञा प्राप्त झाली. अगदी सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आता उपनिषद हा शब्द कसा आला हा प्रश्न मनात येतो, तर उप अधिक नी अधिक सद असा तो धातू आहे. सद हा धातू, त्याला ही दोन उपपदे लावली, त्याचा अर्थ जवळ जाऊन बसणे, म्हणजे या विश्वामागे जी चालक शक्ती आहे तिच्या अगदी जवळ जाऊन अभ्यास करणे हा एक अर्थ, किंवा हे ज्याला ज्ञान उलगडलेलं आहे अशा गुरुच्या अगदी जवळ जायचं आणि त्याच्याकडून ज्ञान घ्यायचं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून उपनिषद ही उपनिषद अगदी मूलभूत अशी आठ प्रख्यात आहेत. काही लोक 12 म्हणतात, 108 उपनिषद आहेत, तसे आता जास्त जास्त अभ्यास केल्यावर 500 वर उपनिषद आहेत असं लक्षात आलेलं आहे. पण मुळातली जी उपनिषद ती 8 अगदी महत्वाची आहेत. ही 8 उपनिषद म्हणजे मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरीय, ईश, केन, कठ आणि प्रश्न अशी उपनिषद आहेत. यानंतर छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर अशी उपनिषद रचली गेली, पण ही मूलभूत आहेत हे लक्षात ठेवायचं. या उपनिषदांमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे, पण हे तत्वज्ञान सांगताना सहज उपमा वापरताना त्यांनी सायन्स दर्शवलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. काय विषय या उपनिषदामध्ये? तर या उपनिषदांमध्ये त्यांनी ब्रह्माबद्दल माहिती दिली आहे. ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, ईश्वर, परमेश्वर याबद्दलची माहिती यांनी दिलेली आहे. ब्रह्म म्हणजे काय हे आजच्या सायन्सला पण माहीत नाही, पण या उपनिषदकारांनी ते शोधून काढलंय, कारण त्यांचे जे गुरु म्हणजे वैदिक ऋषी त्यांनी ते शोधलेलं होतं. हे जे ब्रह्म आहे किंवा ह्या विश्वामागे जी शक्ती आहे ती अगदी अव्यय आहे किंवा अक्षर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, जी कधी खर्च होत नाही अशी ती अव्यय. अक्षर म्हणजे जी कधी झिजत नाही ती. ब्रह्म म्हणजे अगदी पसरलेली आहे ती, अशी या शक्तींची वर्णनं यांनी केलेली आहेत. या विश्वामागे एकच शक्ती आहे हे वेदकाळी शोधून काढलेलं होतं. एको सत विप्रा बहुधा वदंती असं वेदामध्ये वाक्य आहे. याचा अर्थ एकच शक्ती या विश्वामागे आहे हे सत्य आहे, पण विप्र म्हणजे जाणकार लोक तिला वेगवेगळ्या नावांनी पुकारतात. ज्याला ज्या दृष्टिकोनातून ती शक्ती दिसली त्या संबंधात नाव त्यांनी शोधून काढलं, त्या ऋषीने शोधून काढलं असा त्याचा अर्थ. आता हे जे तत्वज्ञान आहे की या विश्वामागे एकच शक्ती आहे, ही शक्ती आजच्या सायन्सला कळायला लागलेली आहे. गेल्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी म्हणजे न्यूटनपासून या विश्वामागे किंवा विश्वामध्ये अनेक शक्ती काम करत असतात अशी कल्पना होती. मग मेकॅनिकल, थर्मल, इलेक्ट्रिकल, ॲटॉमिक अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत असं म्हणत होते. पण वेद अगदी पूर्वीपासून सांगतो एकच शक्ती आहे. या अनेक शक्तींवर अभ्यास केल्यानंतर आजच्या सायंटिस्टनी मान्य केलं की ह्या वेगवेगळ्या शक्ती जरी असल्या तरी त्यांचं मूल स्वरूप म्हणजे 4 शक्ती आहेत, म्हणून त्यांना 4 मूलशक्ती म्हणायला लागले. या 4 मूलशक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. या 4ांची बाकी सगळी उपांग आहेत हे 1980 पर्यंत सायन्स मानत होतं. पण 1980 नवीन शोध त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी घेतला, त्यावेळी लक्षात आलं की या 4 बेसिक एनर्जी मूलभूत शक्ती ज्या मानल्या गेल्या आहेत या 4 शक्ती सुद्धा एकाच मूळ शक्तीची 4 अंग आहेत. मग शेवटी एकाच शक्तीवर आजचं सायन्स आलंय. 1980 नंतरचं सायन्स आणि तेच नेमकं ऋग्वेदाने सांगितलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याला धरूनच या उपनिषदांनी पुढलं सगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि म्हणून सगळ्या उपनिषदांमध्ये एक वाक्यता आहे की या विश्वामागे एकच शक्ती काम करते तिला नावं त्यांनी विविध दिली कुणी आत्मा म्हटलं कुणी परमात्मा म्हटलं कुणी पुरुष म्हटलं कुणी ब्रह्म म्हटलं पण का असं म्हटलं तर ब्रह्म हे नाव दिलं त्याच्या मागे हेतू असा आहे की हे सगळं पसरलेलं आहे अफाट पसरले सगळ्या विश्वामध्ये जी शक्ती भरून राहिलेली आहे तिला ब्रह्म असं नाव दिलं आता आत्मा का म्हटलं तर मी ज्याला म्हणतो आपण तो मी म्हणजे आत्मा आत्मा या शब्दाचा अर्थच आहे आत्मन हा शब्द त्याचं प्रथमेचं एक वचन म्हणजे आत्मा आत्मा आत्मानव आत्माना असा तो शब्द संस्कृतमध्ये चालतो तर आत्मा म्हणजे मी आता मी म्हणतो ती माझी अंगातली ज्याला मी म्हणतो ती शक्ती हीच तुमच्याही अंगात भरलेली आहे हीच कुत्रा मांजराच्या अंगात आहे जीव जंतूंच्या अंगात हत्ती किंवा देवमासे या प्रचंड प्राण्यांच्या अंगात वृक्षांच्या अंगात सगळीकडे तीच शक्ती भरून राहिली आहे प्रत्येक जण स्वतःला मी म्हणत असतो म्हणून ती शक्ती म्हणजे आत्मा मग या उपनिषदाने आणखी अभ्यास केला आणि मग लक्षात आलं माझ्यातला जो मी आहे तोच तुमच्यातला मी आहे प्रत्येक जनावरातल्या अंगातला मी तोच आहे वृक्षांच्या अंगात असलेला तोच आहे या विश्वामध्ये सगळ्या भरून असलेला तोच आहे आणि म्हणून आत्मा हे ब्रह्माचं एक अंग आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग विश्लेषण कसं केलं सगळं पसरलेले जी शक्ती आहे ती ब्रह्म आणि माझ्या अंगात आहे ती आत्मा केव्हाही सायंटिफिक विचार मांडताना आजचं सायन्स हे नेहमी एक फ्रेम ऑफ रेफरन्स धरून बोलतं मी एका संदर्भाला धरूनच विवरण केलं जातं आता आम्ही डॉक्टर लोक एक फ्रेम ऑफ रेफरन्स धरतो तो म्हणजे रुग्ण समोर उभा आहे आता आम्ही अनाटॉमी ज्यावेळी शिकतो त्यावेळी प्रेत खाली टेबलावर आडवं असतं पण वर म्हटलं की डोक्याकडे हाच अर्थ आम्ही धरतो खाली म्हणजे पायाकडे हाच अर्थ धरतो कारण पेशंट समोर उभा आहे ही संकल्पना ठेवूनच आम्ही वर्णन करत असतो मी छातीच्या वर म्हणजे डोकं छातीच्या खाली म्हणजे पोट हेच असतं मी तो टेबलवर प्रेत आडवंय मग वर म्हणजे छताकडे आणि खाली म्हणजे भूमीकडे असा अर्थ नाही धरायचा तसं या लोकांनी जो संदर्भ धरला तो स्वतःचं शरीर कुठल्याही माणसाचं शरीर त्याच्या आत मी म्हणणारी जी शक्ती आहे ती आत्मा आणि त्याच्या बाहेर जी सगळीकडे पसरलेली आहे ती ब्रह्म हे या उपनिषदकाराने शोधून काढलं याबद्दल आजचं सायन्स काहीही बोलत नाही प्रत्येकाच्या जीवात जी शक्ती आहे ती सगळीकडे एकच आहे असं सायन्सला अजून कळलेलं नाही पण या आमच्या उपनिषदकारांनी किंवा वैदिक ऋषींनी हे शोधून काढलं होतं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की वेदांत याचा अर्थ वेदातल्या तत्वज्ञानाचं उच्चतम शिखर अंतिम शिखर म्हणून वेदांत आणि तो या उपनिषदांमध्ये सांगून ठेवलेला आहे आता ही उपनिषदं आत्ताच मी सांगितलं मुख्य 8 आहेत त्यातलं पहिलं मुंडक उपनिषद आहे का म्हटलं मुंडक एक गंमत तुम्हाला सांगतो की संस्कृत शब्द हे मराठी शब्दाशी साम्य दाखवणारे असतात म्हणून मला तर असं वाटतं की संस्कृतच्या आधी मराठी भाषा निर्माण झालेली आहे आणि मग संस्कृत झाली का म्हणता असं तुम्ही विचाराल त्याच्यावर सांगतो आता मुंडक आणि मुंडकं एकच अर्थ आहे मराठीमध्ये मुंडकं ज्याला म्हणतात त्या अर्थानेच इथं मुंडक शब्द वापरला आहे आता मुंडकं याचे पुन्हा 3 भाग आले काय आपल्या मुंडक्यामध्ये मेंदू असतो म्हणजे बुद्धी असते या बुद्धीचे 3 भाग असतात सत्व रजतम म्हणून मुंडकाचे 3 भाग त्यांनी केलेत मुंडक 1 मुंडक 2 मुंडक 3 आता काही लोकांनी असा अर्थ लावलाय मुंडन करणे म्हणजे मुंडक पण तसा अर्थ लागत नाही कारण मुंडन करणे म्हणजे केस कापून टाकणे इथे केस कापण्याचा संबंध कुठेच येत नाहीये तरी हे लोकांनी लावलं कारण आपल्या अभिलाषांचं मुंडन करणे असा भावार्थ त्यांनी घेतला आणि तसा अर्थ लावलाय माझ्या मताने सरळ सरळ मुंडकं या अर्थीच ते वापरलेला आहे आणि 3 त्याचे भाग करण्याचे कारण एक दत्ताची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर असली पाहिजे म्हणजे 3 तोंड असलेली देवता ही देवता 3 तोंड असलेली आपल्याला उत्खननामध्ये सुद्धा सापडते आजचं त्याचं नाव दत्तात्रेय आहे पण ते त्रिमूर्ती सुद्धा असं त्याला म्हटलेलं आहे तर ही या देवतेबद्दलची कल्पना ही अगदी प्राचीन काळापासून आलेली कल्पना आहे हे इथेच तुम्हाला सांगून ठेवतो आता या उपनिषदामध्ये चिरंतन सत्य आहे असं सगळे लोक म्हणतात म्हणजे वैदिक पंडित नेहमी असं म्हणतात चिरंतन सत्य आहे मग ती जर चिरंतन सत्य आहेत तर आजच्या सायन्सनी शोधलेल्या सत्याशी त्यांचं साम्य असलं पाहिजे हे माझं मत आहे. आणि त्या दृष्टीने मी अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की या उपनिषदांमध्ये खरोखरच चिरंतन सत्य आहेत जी आजच्या सायन्सनी मान्य केलेली आहेत. आज आता मी तत्वज्ञानाच्या किंवा ब्रह्मज्ञानाच्या घोळात जास्त शिरणार नाही, फक्त या उपनिषदात असलेलं सायन्स तेवढं मी दाखवणार आहे. आणि त्याच्यावरून दिसतं की आज सायंटिस्ट जे सांगतायत हेच उपनिषदकारांनी सांगून ठेवलेलं आहे आणि ते आले वेदांपासून. मी वेदांपासून हे ज्ञान आहे हे त्याच्यावरून आपल्याला निश्चित लक्षात येईल. तर असं ही उपनिषद यातलं मुंडक, या मुंडकात पहिल्यांदाच त्यांनी असं म्हटलंय की ही ब्रह्मविद्या मी तुम्हाला सांगतोय. आणि ब्रह्मविद्या कशी आहे? ब्रह्मविद्याम सर्व विद्या प्रतिष्ठाम असं विधान त्यांनी केलेलं आहे. ब्रह्मविद्या ही अशी आहे की जिच्यामध्ये सगळ्या विद्या प्रतिष्ठित झालेल्या असतात. आणि खरोखरच आहे, ब्रह्माचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर ब्रह्म हे सगळीकडे पसरलेले असल्यामुळे या कानाकोपऱ्यातून जे ज्ञान आपण मिळवू ते ब्रह्मापर्यंतच आपल्याला घेऊन जाईल. आणि म्हणून ब्रह्मविद्या वेगळी आजचं सायन्स वेगळं असं म्हणण्याचं काही कारण नाही. माझं तर मत असं आहे की या प्राचीन ऋषींनी आजच्या सायन्स सारखाच अभ्यास केला आणि ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचले. आजचं सायन्स त्या विश्वामागच्या शक्तीच्या शोधामध्ये आहे पण अजून तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं नाही. म्हणून हे दोन समांतर विचार आहेत, उपनिषदांचे किंवा वेदांचे विचार आणि आजच्या सायन्सचे विचार. हे समांतर म्हणण्याचं कारण असं, समांतर रेषा शेवटी ब्रह्माला मिळतात. मी आजचा ब्रह्माला मिळतात म्हणल्यावर एखाद्या वेळी तुम्हाला कळणार नाही, पण ज्यांना गणिताचा अभ्यास आहे किंवा फिजिक्सचा अभ्यास आहे ते इन्फिनिटीला मिळतात म्हणलं की बरोबर कळेल. ते इन्फिनिटी जे आजच्या सायन्समधले त्यालाच ब्रह्म असं आपल्या वेदांनी म्हटलेलं आहे. त्या वेदाला त्या समांतर रेषा मिळतात, तसं आजचं सायन्स आणि प्राचीन सायन्स म्हणजे उपनिषदिक किंवा वैदिक सायन्स हे तिथे जाऊन भिडलेलं आहे. ते ब्रह्म वेदातल्या ऋषींनी शोधलंय, आजचे सायंटिस्ट त्याच्या मागे आहेत पण त्यांना अजून ते समजलेलं नाही. आणि म्हणून यांनी पहिल्यांदाच ठामपणे विधान करून टाकलंय की ती सर्व विद्या प्रतिष्ठाम, सगळ्या विद्या त्याच्यात आहेत. सगळ्या विद्या म्हणजे तुम्हाला वनस्पती शास्त्राचा अभ्यास करायला लागतो तर ब्रह्म कळतं, प्राणीशास्त्र करायला लागतं, फिजिक्स केमिस्ट्री या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, ॲस्ट्रॉनॉमी सुद्धा त्यात आली खगोलशास्त्राचा, तरच तुम्हाला ब्रह्म कळेल, नाहीतर ब्रह्म कळणार नाही. आणि हे या ऋषींना कसं कळलं होतं हे त्यांनी ज्या उपमा दिल्या आहेत किंवा वर्णनं केली आहेत त्याच्यावरून आपल्या सहज लक्षात येतं. या उपनिषदाने मुंडक उपनिषदाने सुरुवातीलाच सांगितलंय की विद्या दोन असतात, परा आणि अपरा. पराविद्या कुठली? ज्याच्यामुळे ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होते ती पराविद्या. आणि अपरा हे ज्ञान ज्याच्यामुळे प्राप्त होत नाही ती, म्हणजे याच्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेली जी विद्या ती अपराविद्या. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, या मुंडक उपनिषदाने वेदांपासून सगळ्या खालच्या विद्या अपराविद्या म्हणून धरलेल्या आहेत. मग बघा, कारण वेदांमधून केवळ वेद वाचून तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनुभूती घ्यावी लागते, विशिष्ट पद्धतीने आचरण करावं लागतं, तरच ते प्राप्त होतं. म्हणून वेद हे जड झालं, कारण ते पुस्तक रूपाने लिहिलं गेलंय, ती जडविद्या झाली. म्हणून वेद म्हणा आजचं सायन्स म्हणा या सगळ्या अपराविद्या आहेत. पण त्याच्या पलीकडे गेलात म्हणजे ती पराविद्या ज्याच्यामुळे ब्रह्माचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, नाहीतर ते मिळत नाही. हे मुंडक उपनिषदांनी पहिल्यांदाच सांगितलंय. आता या मुंडक उपनिषदांनी त्या ब्रह्माचं जे वर्णन केलंय ते असं, ते अव्यय आहे, अक्षर आहे, त्याला अनेक डोळे आहेत, अनेक मुख आहेत, अशा तऱ्हेचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आहे, ती जी आपल्या शरीरातली जीव नावाची शक्ती जी ब्रह्माचा एक अंश आहे ही सगळीकडे भरलेली असल्यामुळे या प्राणीमात्रांना जी तोंड आहेत ती ब्रह्माचीच तोंड झाली. प्राणीमात्रांना जे कान आहेत ते ब्रह्माचेच कान झाले. आता हे एक बघा, एकच सगळीकडे आपल्याला दिसतं की नाही? कुठलाही प्राणी घ्या त्याला पाच ज्ञानेंद्रिय असतात का? प्रत्येकाला डोळे असतात, दोन डोळे असतात, म्हणजे एकात्मता आहे. सगळे जगातले प्राणी घेतले प्रत्येकाला दोन डोळे आहेत, एकात्मता आहे, पण तिथे विविधता आहे. कारण प्रत्येक प्राण्याचे डोळे वेगळे आहेत. माणसाचे डोळे वेगळे, हत्तीचे वेगळे, कोळ्याचे वेगळे, माशाचे वेगळे, पण डोळे आहेत. त्यात आणखीन गंमत, एका माणसाचे डोळे घेतले दोन ते एकमेकापेक्षा वेगळे असतात. डावा डोळा वेगळा, उजवा डोळा वेगळा. मी एकात्मता आहे त्यात विविधता आहे, कारण हे ब्रह्माचं कर्तृत्व आहे. म्हणून माणसाला हे कधीही जमणार नाही, कुठल्याही शास्त्रज्ञाला जमणार नाही, ब्रह्मच हे करू जाणे, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. हे अगदी महत्वाची अशी गोष्ट इथे आहे. आता ह्या उपनिषदामध्ये त्यांनी एक विधान केलंय, तपसा चियते ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय, पहिल्यांदा सांगितलं सगळीकडे जे भरून राहिले ते ब्रह्म, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रात, वनस्पतीमध्ये, भूमीमध्ये, सगळीकडे, आकाशगंगेमध्ये, ताऱ्यांमध्ये, सगळीकडे तेच आहे, म्हणजे ब्रह्मातच हे सगळं आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि पुढे म्हणतोय तपसा चियते ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे तपामुळे, म्हणजे उष्णतेमुळे प्रसरण पावतं. ठाम सिद्धांत आहे. मुंडक उपनिषदाचा काळ माझ्या अंदाजानुसार कमीत कमी 6,000 वर्ष इसवीसन पूर्व असा आहे, महाभारताच्या पूर्वीचा. महाभारताच्या आधीच सगळी उपनिषदं लिहिली गेलेत, केवळ ईशावास्य उपनिषद महाभारताच्या नंतर लिहिले. आणि महाभारताची निश्चित तारीख मी ज्योतिर्गणेने शोधून काढली आहे, ती म्हणजे युद्धाची तारीख, पहिला दिवस युद्धाचा, महाभारत युद्धाचा, 16 ऑक्टोबर 5,561 वर्ष इसवीसन पूर्व. त्यात आता आजची 2007 मिळवायची, म्हणजे आजपासून किती मागे हे युद्ध घडले कळतं. 16 ऑक्टोबर, त्याशी रविवार होता. इतकं गणिताने शोधून काढलंय, कारण व्यासांनी इतकी बारीक सारीक माहिती देऊन ठेवलेली आहे. आणि त्यावेळी हर्शल, नेपच्यून, प्लूटो हे आजचे ग्रह सुद्धा व्यासांनी वर्णन केलेले आहेत, श्वेत, श्याम आणि तीव्र या नावाने. आणि गणिताने हे सगळे बरोबर जमतात त्या तारखेला, म्हणून हे महाभारताचा काळ. त्याच्या आधीची ही उपनिषद आहेत, त्यातलं मुंडक उपनिषद हे आधीच आहे, केवळ ईशावास्य त्यानंतर, महाभारतानंतर, म्हणजे साधारण 5,000 वर्ष इसवीसन पूर्व यावेळी हे ईशावास्य लिहिलं गेलेलं आहे. आता या मुंडक उपनिषदेने म्हटलंय तपसा चियते ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे उष्णतेमुळे, तपामुळे प्रसरण पावतं. फिजिक्समध्ये शिकवतात हीट एक्सपांड्स, कोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स, हेच आहे ना इथे. पण आम्हाला ते समजत नाही, आमचे प्रोफेसरही कधी हे शिकवणार नाहीत. पण आता हीट एक्सपांड्स हे विधान खरं आहे, उष्णतेमुळे कुठलीही वस्तू प्रसरण पावते तसं ज्यांनी सांगितलंय. पण ची धातूमध्ये आणखीन एक भाव आहे, तो जास्त विशाल आहे, विस्तृत आहे. तो म्हणजे आता लोखंड नुसतं प्रसरण पावतं हा भाग वेगळा, ते तर इथं घडतच आहे. पण एखाद्या वनस्पतीच्या बीला जर उष्णता मिळाली तर ते प्रसरण पावतं, किती, त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होतं, खूप मोठी जागा व्यापतं, हा भाव त्याच्यात आहे. हा भाव आजच्या सायन्समध्ये नाही, हे ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपसा चियते ब्रह्ममध्ये किती ज्ञान भरलेलं आहे, अगाध ज्ञान भरलेलं आहे, त्याची आपल्याला कल्पना येईल. आता हे तपसा चियते ब्रह्म हे विधान केल्यानंतर लगेचच तो ऋषी असं म्हणतो की ही हे जे तप आहे ते ज्ञानमय आहे. आता तप हे ज्ञानमय कसं, आजचा सायंटिस्ट नाही मानणार. तप म्हणजे उष्णता, उष्णतेत काय ज्ञान आहे आहे असं हा ऋषी सांगतोय. कसं आहे याचं उदाहरण देण्यासाठी आजच्या सायन्समधलंच उदाहरण मी इथे देतो, हे ऋषीने दिलेलं नाहीये, आजच्या सायन्सने ते उदाहरण दिलंय, पण त्याचं मागलं मर्म सायन्सला कळलेलं नाही. पण त्या उष्णतेमध्ये ज्ञान कसं आहे हे दाखवणारं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी सगळीकडे असतं, पाणी म्हणजे जीवन, कारण जीवन जगण्यासाठी ते आवश्यक असतं, म्हणून जलाला, पाण्याला जीवन हा शब्द वापरलेला आहे. जल शब्द हा सुद्धा अगदी सायंटिफिक आहे. ज म्हणजे ज्याच्यापासून जनन होतं आणि ल म्हणजे ज्याच्यामध्ये लय होतो, असं जे काही द्रव्य त्याला जल असं म्हटलेलं आहे. हे उपनिषदातलं तत्वज्ञान बघा, जल म्हणजे जनन आणि लय, जन्मही त्याच्यापासून आणि लय त्याच्यात, हे आजच्या सायन्सने शोधून काढलंय. ही पृथ्वी आपण ज्याच्यावर वावरतो, हे सगळे जीव पृथ्वीवर वावरतात, हे कशातून उत्पन्न झालेत, पाण्यामधून, हे आज सायन्सने मान्य केलंय. ही पृथ्वी एकेकाळी संपूर्ण जलमय होती, हळूहळू पाणी कमी कमी होत गेलं, भूमी निर्माण झाली आणि पाण्यातले प्राणी भूमीवर येऊन राहायला लागले, म्हणजेच या जलामधूनच जनन झाले भूमीचं. आणि लय केव्हा होणार आहे, त्या पाण्यामध्येच होणार आहे. प्रलय ज्यावेळी होईल त्यावेळी तुफान पाऊस पडेल, समुद्राला उधाण येईल आणि सगळं त्या पाण्यामध्ये मिसळून जाईल, म्हणून जल, त्याला जीवन म्हटलंय. हे सगळ्या दृष्टीने महत्वाचं. या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, हे पाणी बाकी सगळे पदार्थ लोखंडापासून सगळे उष्णतेने प्रसरण पावतात, पाणी सुद्धा उष्णतेने प्रसरण पावतं. तुम्ही जर आदण ठेवलं चुलीवर, पाणी काठोकाठ जर भरलेलं असलं, पाण्याला उकळी यायला लागली की पाणी बाहेर सांडायला लागतं, का, प्रसरण पावलं पाणी, म्हणून त्या भांड्यात मावायन असं झालं, प्रसरण पावलं. आता हे साधारणपणे वातावरणाचं जे तपमान असतं ते 25, 26, 27 पर्यंत, तिथून वाढत गेलं तर पाणी प्रसरण पावत जातं. थंडी लावली की आकुंचन होत जातं, कारण हीट एक्सपांडच्या उलट कोल्ड कॉन्ट्रॅक्ट. तसं पाणी पण आकुंचन पावत जातं. कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 4 डिग्रीपर्यंत पाणी आटलं म्हणजे आकुंचित झालं थंडीमुळे, म्हणजे त्याच्या पुढे त्याचं आकुंचन होत नाही. 4 डिग्री सेल्सिअसचं तापमान जर 3 डिग्री झालं तर पाणी पुन्हा प्रसरण पावतं. 3 पेक्षा 2 झालं की आणखीन प्रसरण, 1 म्हणजे आणखीन प्रसरण, 0 म्हणजे आणखीन प्रसरण, आणि मग त्या पाण्याचं बर्फ तयार होतं. ते पाणी पाण्यापेक्षा ते बर्फ झालेलं जास्त प्रसरण पावलेलं असतं, म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतं. का केलं असं? बाकी सगळे पदार्थ उष्णतेने प्रसरण पावतात, पाणीच फक्त एका ठराविक मर्यादेत भलतंच असंगत आचरण दाखवतं. कुणी केलं हे सगळं? ईश्वराने केलंय. याचं कारण, त्या एखाद्या सरोवराचा विचार करा. सरोवरात पाणी आहे, थंडी चालू झाली, आटत गेलं पाणी, आकुंचन पावत गेलं. 4 डिग्रीपर्यंत आकुंचन पावलं की ते सगळ्यात जड होतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी, वजन तेवढंच, म्हणून ते जड झालं, म्हणून ते त्या तळ्यामध्ये खाली जात. 3 डिग्री झालं की प्रसरण पावलं पाणी, मग ते वर आलं. म्हणजे 4 डिग्री सगळ्यात खाली, त्याच्यावर 3 डिग्रीचं, त्याच्यावर 2 डिग्री, 1 डिग्री, 0 डिग्री, आणि त्याच्यावर बर्फ. म्हणजे सगळ्यात वर पृष्ठभागावर बर्फ असतो आणि खाली पाणी असतं. का ही योजना केली? कुणी केली? कारण ते जे ब्रह्म आहे, जे चराचरात भरलेलं आहे, त्यांना, त्या ब्रह्माला जलचरांचं रक्षण करायचं असतं. ते जर सगळं तलाव पाण्याने बर्फामध्ये रूपांतर झालं तर सगळे जलचर मरतील, ते मरू नये म्हणून योजना केली. म्हणून तप हे किती ज्ञानमय आहे असं ऋषी म्हणतोय. त्याच्यासाठी हे आजच्या सायन्सला नाही उलगडलेलं अजून. हे का घडलं माहित नाही, होतं एवढंच माहित आहे त्यांना का घडलं. आपोआप काही गोष्ट घडत नाही, घडवणारा कोणीतरी पाहिजे, हा सायन्सचा मूलभूत सिद्धांत आहे. पण हे सायंटिस्टच विसरतात आणि हे सगळं आपोआप घडतं म्हणतात. सायन्सचा मूलभूत सिद्धांत आहे, आपोआप कुठलीही गोष्ट घडत नाही. एखादी घटना घडली तर त्याचं कारण असलंच पाहिजे मागे त्याच्या, आणि ते कारण म्हणजे ते घडवणारा कोणीतरी असला पाहिजे, म्हणजे एजंट पण असला पाहिजे, कोणीतरी करता कोणीतरी असला पाहिजे. तो करता म्हणजे हा ईश्वर. हे उपनिषदांनी शोधून काढले, आजच्या सायन्सला अजून माहीत नाही. आजचं सायन्स अजून ईश्वर मानत नाही हे सांग. आता ईश्वर हा शब्द मी वापरला, कशाला ईश्वर मानायचं? ईश म्हणजे अधिकार गाजवणे. अशी शक्ती या विश्वाच्या मागे आहे जी अधिकार गाजवते सगळ्यावर, त्याला ईश्वर असं म्हटलंय. मग कल्पनेने त्याच्यावर कोणी असेल अधिकार गाजवणारा आणि असं म्हणायचं, आणि परमेश्वर शब्द काढायचा. परम म्हणजे आणखीन वरचा, श्रेष्ठ. तसं ब्रह्म आणि परब्रह्म असे शब्द आपल्या लोकांनी निर्माण केलेले आहेत. पण याच्यावरून कळतं की या तपसाची येते ब्रह्म हिते किती विचार या ऋषीने केलेला आहे. सगळ्या सृष्टीचा विचार केलाय. आणि म्हणून बघा तुम्ही, एखादं बीज झाडाचं असलं त्याला जल आणि उष्णता मिळाल्याशिवाय त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होत नाही. थंडी जर असेल तर काही होणार नाही, पाणी नसेल तरी काही होणार नाही. आणि म्हणून यांनी जे सांगितलंय ते अगदी मूलभूत तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय. आता हे सगळं सांगितल्यानंतर तो म्हणतोय की प्राणापासून मन तयार होतं. प्राण हा शब्द कशाला वापरलाय? प्रकर्षेन आनती इति प्राणा, जो सगळ्या गोष्टी हलवतो तो प्राण. म्हणून काही उपनिषदामध्ये ब्रह्माला किंवा आत्म्याला प्राण हा शब्द लावलाय. तो हलवतोय. या जगात जी हालचाल चालली ही त्याच्यामुळे होतीये, म्हणून तो प्राण. या प्राणापासूनच मन तयार होतं हे विधान आहे ऋषीचं. आणि अगदी ते खरोखर आहे. जिथे प्राण आपल्याला दिसतो तिथेच मनाचं अस्तित्व जाणवतं. आता लोखंडाचे काम असेल तिथे प्राणाची जाणीव आपल्याला होत नाही, मनाची जाणीव पण होत नाही. पण एखादा प्राणी जर असेल, म्हणजे प्राण असलेले कुठलं तरी देह, तिथे लगेच मन आहे हे जाणवतं आपल्याला. म्हणून प्राणापासून मन उत्पन्न होतं असं ठामपणे या ऋषींनी सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतोय मनामुळे सत्य तयार होतं. मनाचा सत्याचा काय संबंध? सत्य म्हणजे जी गोष्ट आहे ती, मग त्याचा मनाशी काय संबंध? पण जी गोष्ट आहे ती आहे का नाही हे ठरवणार कोण? मन ठरवतं. म्हणून मनापासून सत्य उत्पन्न होतं. आता हे एका वेळी तुम्हाला पटणार नाही म्हणून सांगतो की सत्य हे दोघांच्याही बाजूला असतं. आणि म्हणूनच कोर्टात वाद होतात ना, हा म्हणतो माझं सत्य, तो म्हणतो माझं सत्य. म्हणजे सत्य कोण ठरवणार? मन ठरवणार. या दोघांचा वाद होतो म्हणून तिसऱ्याकडे जायला लागतं, तो न्यायाधीश. त्याला वाटेल, त्याच्या मनाला वाटेल, तो सत्य धरतो आणि निकाल देतो. खरं सत्य कळायला मार्ग नाही. म्हणून हा ऋषी स्पष्टपणे सांगतोय की सत्य हे मनावरच अवलंबून असतं. पुढे तो म्हणतोय या मनामुळे लोक तयार होतात. आता लोक म्हणजे काय? काही प्राण्यांचा एक समूह म्हणजे लोक. कमीत कमी दोन तर पाहिजेत, समूह म्हटलं की दोन पाहिजेत. एक असेल तोपर्यंत लोक नाही, दोन झाले की लोक झाला. म्हणजे हे लोक कशामुळे होतात? सत्यामुळे. मला हे सत्य वाटतं, तुम्हाला हे सत्य वाटतं, म्हणून आपण एकत्र येतो आणि एकजुटीने काम करायला लागतो, म्हणजे लोक तयार झाला. मांजराला वाटतं उंदराला खाणं हे सत्य, मग अनेक मांजरं अशी असतात त्यांना तेच वाटतं उंदीर आपलं खाद्य, त्यांचा लोक तयार झाला. मारजार लोक नाव द्या त्याला. कुत्र्यांना वाटतं मांजर आमचा शत्रू, त्याला मारलंच पाहिजे. असं समजणारे सगळे प्राणी, सगळे कुत्रे एकत्र येतात, कुत्र्यांचा लोक तयार झाला. श्वान लोक असं म्हणायला हरकत नाही. आता माणसामध्ये सुद्धा बघा, हिंदू एका विशिष्ट पद्धतीने वागतात, म्हणजे विशिष्ट मनाला धरून विशिष्ट सत्य मानून त्याच्याभोवती आचरण करतात ते सगळे हिंदू. हिंदू लोक तयार झाले. कुराणालाच खरं मानणारे मुसलमान ते झाले. मनावर आहे सगळं, कारण ते मनाने मानतात सत्य कुराणात आहे म्हणून. हे सगळं कसं झालं हे या ऋषीने शोधलं, हे अलौकिक आहे. आणि तो पुढे म्हणतोय हा ऋषी की लोक तयार झाले म्हणजे कर्म होतं, तोपर्यंत नाही. हा मूलभूत सिद्धांत ऋषीने मांडलेला आहे. लोक बनले तरच कर्म आहे, नाही तर कर्म नाही. आता कर्म हा शब्द म्हणजे काहीतरी करणे. क्रू धातू आहे, क्रियामध्येही क्रू धातू आहे. कृती करणे क्रू धातू आहे. क्रिया, कृती, कर्म, कर्तव्य, काय फरक? त्याच्यात हा फरक दाखवला आहे. ज्यावेळी लोक तयार होतात त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या संबंधात काहीतरी कृती करणं म्हणजे कर्म. मी एकटा असेल, मी कुठेतरी गेलोय, अरण्यात पडलोय, दुसरा कोणी माणूस नाही, भूक लागली म्हणून नदीचं पाणी पिलो, काही कर्म झालं नाही. कृती झाली फक्त, किंवा क्रिया झाली, वेगळं काही झालं नाही. पण त्या पाण्यामध्ये मुंगी पडलेली मी बघितली आणि काही कारण नसताना किनाऱ्याचा एक दगड काढून तिच्या डोंगलात घातला आणि बुडवून मारली तिला, त्या क्षणी कर्म झालं, वाईट कर्म झालं. काही कारण नव्हतं, मारलीस तिला. त्याच्याऐवजी मी झाडाचं पान घेतलं किनाऱ्यावरून, त्यात घातलं, त्या मुंगीला अलगद बाहेर काढलं, काठावर ठेवलं, तिचा जीव वाचवला, कर्म झालं. ते कर्म फळ देतं. क्रिया फळ देतं नाही असं नाही, क्रियासुद्धा फळ देते, पण कर्म हे कालांतराने फळ देतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या या कर्मावरून पुनर्जन्म सिद्धांत तयार झाला की या जन्मात जी कर्म तुम्ही करता ती जर फळाला आली नाहीत तर त्यासाठी ती भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागतो. हा दुसरा जन्म म्हणजे पुनर्जन्म. आत्ता आपला जन्म, याच्या आधी आपले जन्म झालेत ते पूर्वजन्म, म्हणजे पूर्वजन्म हा जन्म आणि पुढला जन्म म्हणजे पुनर्जन्म.
0: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. त्यातला हा सातवा श्लोक आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे रे नीव व्हावे. मागच्या सहाव्या श्लोकात समर्थाने सांगितलं की काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ या असुरी संपत्तीपासून सर्वांनी, विशेषतः साधकाने, दूर राहावं आणि धैर्य, सहनशीलता, नम्रता या दैवी संपत्तीचा आश्रय करावा. ही दैवी संपत्ती प्रयत्नपूर्वक अंगी बांधवावी. प्रपंच नेटका करण्यासाठी देखील हे गुण आवश्यक आहेत. मग परमार्थाची साधना करताना, म्हणजे अनंत राघवाचा सूक्ष्म पथ आक्रमताना, हे गुण तर विशेषत्वाने हवेत. या गुणांच्या जोडीनं दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, आनंद हे सद्गुण देखील आवश्यक आहेत. या श्लोकामध्ये तीन सद्गुणावर समर्थाने भर दिला आहे. पहिली गोष्ट आहे धारिष्ट, धैर्य, सात्विक धृती. त्यातही पुन्हा श्रेष्ठ धारिष्ट त्यांना अपेक्षित आहे. प्रपंचातील अडीअडचणींना, संघर्षांना तोंड देताना धैर्य हवंच. भित्रेपणाने संसार देखील होत नाही. परमार्थात विशेषत्वानं सात्विक धृती पाहिजे. संसारी मंडळी सामान्यतः देहाला केंद्रबिंदू मानून, देहबुद्धी बळकट धरून जीवन जगत असतात. त्याउलट परमार्थात देहमनबुद्धीची आसक्ती टाकून देहातीत परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधक प्रयत्नशील असतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी एवढीच वाटचाल करण्यासाठी ध्यान, नाम, तत्त्वम पदार्थ चिंतन ही अंतरंग साधना करत राहतो. उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकोबांची गाथा, इतर संत वाङ्मय याचं अधिकारी व्यक्तींकडून श्रवण करावं. त्याच्यावर आपण चिंतन, मनन आणि तदनुसार आचरण यात जर साधिक गोडी घ्यायला पाहिजे, साहजिकच तो संसारी माणसापासून थोडा वेगळा पडतो. कारण दोघांचे छंद वेगळे, एकमेकाला विरोधी असतात. अशावेळी तो जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे असं त्याचं होतं. मग अशी एकांतप्रिय, अंतर्मुख वृत्तीची चिंतनशील साधक व्यक्ती समाजात फार थोडे असतात. रजोगुणी प्रवृत्ती इतर क्षेत्राप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात देखील आपला प्रभाव पाडत असते. बहिरंग साधनेत ही मंडळी मुख्यतः सहभागी होतात. वैयक्तिक साधना करताना फारशी दिसत नाहीत. वस्तुतः परमार्थ हा सत्वगुणी मंडळींचा प्रांत आहे. प्रथम दररोज एकांतात 1 ते 3 तास स्वतःची साधना करून नंतरच परमार्थ प्रचेच्या प्रमाथ प्रचाराच्या कार्यात सहभाग घ्यायचा असतो. असं जर होत नसेल तर साधकानं मोठ्या चातुर्यानं आणि धैर्यानं त्यांची मने न दुखावता पण त्यांच्यापासून थोडं अंतरावर राहिलं पाहिजे. आपल्या साधनेच्या ईश्वरप्राप्तीच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये व्यग्र न होता, कुणाच्या भिडेला बळी न पडता साधनेत स्थिर राहण्यासाठी स्थैर्य आणि श्रेष्ठ धारिष्ठ पाहिजे. कुटुंबीय मंडळीपासून देखील विरोध होतो असे संतचरित्रावरूनही दिसते. अशा परिस्थितीत सर्वच आघाड्यांमधून होणारा विरोध, अपमान, निंदा, तिरस्काराची नजर या सर्वाला शांतपणे सामोरे जायला धैर्य लागतं. सहनशीलता हवी असतं. आणि शिवाय मी इतकं सहन करतो असंही मनात वाटू नये. अंतर्वाय आम्हा युद्धाचा प्रसंग असे श्री तुकाराम महाराजांनी म्हणतात. बहुतेक साधकांना अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागतं, तेही आनंदानं शांतीनं. बाहेरच्या संघर्षाला तोंड देत असतानाच मनाला अंतर्मुख करून आतील मीचा आत्म्याचा शोध ध्यानाने घ्यायचा असतो. याशिवाय अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत. त्या त्रिविध तापांचा मुकाबला करताना धैर्य खचून चालत नाही. व्याधी, अपघात यातून निर्माण होणारी शारीरिक दुःख, आवडत्या व्यक्तीच्या वियोगाने उद्भवणारे मानसिक दुःख, व्यवहारातील स्पर्धा, इतर प्रतिकूल परिस्थिती या सर्वाला सामोरे जाताना धारिष्ठाबरोबर कमालीची जिद्द हवी. कशानेही नैराश्यता हातबलता येणार नाही याविषयी जागरूक हवं आणि हे सर्व सहज आनंदाने व्हायला पाहिजे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, काही वेगळं करतो आहोत असा भाव नसावा. ते आपले स्वाभाविक जीवन भाव आहे. प्राप्त परिस्थितीशी झगडताना पुष्कळ वेळा आपण कठोर बनतो, कडक भाषा वापरतो, तशी कृती देखील करतो, पण हे समर्थना अपेक्षा नाही. धारिष्ट जिद्द याबरोबरच नम्रता अंगी यायला हवी. नम्रत्वेन उन्नमंतः असं वचन आहे. फळभारानं वृक्ष जसे खाली नमतात ना, वागतात, तसे सद्गुण वर्धिष्णू झाले आणि अंगी मुरतील तसे मनुष्यानं नम्र व्हायला पाहिजे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे असा तिसरा चरण आहे. वाणी गोड, नम्र, सर्वांना सुखवणारी असावी. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनुष्य जितका नम्र असेल तितका तो सर्वांना प्रिय होतो. या श्लोकात म्हटलंय, अशा सर्व सद्गुणांनी सर्वांना विशेषतः सज्जनांना निवळीत जावं, सर्वांना आनंद संतोष वाटेल असा आपला आचार विचार आणि उच्चार असावा. आपले जीवन आदर्श घडवावे असे वाटत असेल तर हे गुण अंगी बाणवणं अत्यंत जरूर आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अहो किती डुया आल्या, किती डुया गेल्या, उद्धारांचं होईन आणि जाती भेदाचं मळकं.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी, राग आहे सिंध भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी राग होता सिंध भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभु सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार आषाढ़ शुद्ध सप्तमी अर्थात 20 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज विवस्वत सप्तमी आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज नातेपुते इथून निघून मांडवी ओढा, पुरंदवडे इथे पहिलं गोल रिंगण, त्यानंतर येळीव आणि शेवटी मुक्कामाला माळशिरस इथे पोहोचणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरहून निघून अकलूज इथे मुक्कामी पोहोच

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवन नामाच्या प्रसंगात एक गोष्ट विशेष रीतीने सांगितली जाते, ती अशी की नामजपात विधींची एवढी आवश्यकता नाही जितकी आवश्यकता अंतःकरणातल्या प्रेमाची आहे. भगवंताविषयी मनात प्रीती उत्पन्न व्हावी, मधुरता उत्पन्न व्हावी, भगवंताचं नाम, त्यांचे गुण, त्यांचा प्रभाव, त्यांचं तत्व, त्यांच्यासंबंधी गोष्टी ह्या प्रिय आणि गोड लागाव्यात. भगवंत प्रिय आणि गोड लागावेत यात भगवंत आपले आहेत ही गोष्ट मुख्य आहे. संसार आपला नाही, हे शरीरही आपलं नाही, हे मिळालेलं आहे आणि आपल्यापासून निघून जाणार आहे. भगवंत मिळालेले नाहीत आणि निघून जाणारे नाहीत, तर ते नित्य निरंतर आपल्याबरोबर राहणार आहेत. भगवंत आपल्यापासून दूर झालेले नाहीत, वेगळे झालेले नाहीत, आपणच त्यांच्यापासून विनमुख झालो आहोत. ते सदैव आहेत आणि आपलेच आहेत. म्हणून भगवंताला आपलं मानावं, संसाराला आपलं मानू नये. माणसाची अशी उलटी धारणा होत असल्यामुळे शरीर, रुपये, पैसे, घर यांना तो आपलं मानतो. खरं तर हे कोणाचेही आपले नाहीत. रुपये एवढे विरक्त आहेत की ते कोणाचेही नाहीत. ज्या रुपयांसाठी खोटं नाटक, कपट, बेईमानी, धोकेबाजी, फसवाफसवी करतो, परिवाराशी भांडण करतो आणि ज्याच्यासाठी भाऊ भाऊ एकमेकाचे वैरी होतात, मित्रामित्रांमध्ये भांडणं होतात, धर्मकर्माचा त्याग केला जातो, ते रुपये जाताना तुम्हाला विचारतच नाहीत किंवा तुमचा सल्लाही घेत नाहीत, तर मग तुम्ही एकतर्फी आपलेपणा का करता? भगवंताचं स्मरण तुम्ही केलं नाही तरीही भगवान तुमचेच आहेत. ते तुमचं पालन पोषण करतात, तुमचं रक्षण करतातच आणि सर्व बाजूंनी तुमचं कल्याण करतात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या पुराणाचं नामच भविष्य पुराण आहे आणि भविष्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं भविष्य हे प्रकाशमय असावं असंच वाटतं. कोणालाही असं वाटत नाही की माझं भविष्य हे अंधकारमय असावं असं कोणालाही वाटत नाही. बरे लोड शेडिंग का असो ना, पण कोणालाही असं वाटत नाही की आपलं भविष्य हे अंधकारमय असावं, ते प्रकाशमय असावं. म्हणून सूर्य ही देवता, सूर्य हे तत्व, प्रकाश तत्व आहे, तेजाचं तत्व आहे. त्याकरता भविष्य पुराण आणि सूर्य यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे, म्हणून तो विषय जास्त सविस्तर मांडला. सप्तमी तिथीचं वर्णन करत असताना किंवा सूर्य उपासनेचं वर्णन करत असताना महर्षी सुमंत म्हणतायत की हे सप्तमी व्रत स्वरूपात जर केलं, रथ सप्तमी हा दिवस किंवा येणारी प्रत्येक शुक्ल पक्षातली सप्तमी, 12 महिने 12 आदित्यांचं पूजन करणं, सूर्य उपासना करणं, सप्तमी तिथीच्या दृष्टीने सप्त सप्त पिढ्यांचा उद्धार होतो असा हा उल्लेख या ठिकाणी. मागच्या पुढच्या असणाऱ्या 7-7 पिढ्यांचा उद्धार, नाहीतरी आपल्याकडे 7 पिढ्यांचा विषय म्हटलाय. 7 जन्म जसा उच्चार होतो, 7 या आकड्याला फार महत्व आहे. सप्ताह जो आहे, सप्त स्वर आहेत, सप्त वार आहेत, सप्त आवरण आहेत, सप्त ऋषी आहेत. या सप्त संख्येला जे काही वेगळं महत्व आहे, म्हणून सप्तमी ही तिथी किंवा सप्तमी हे व्रत करत असताना 7ही पिढ्यांचा उद्धार, 7-7 पिढ्यांचा विचार केला आहे. जसं 7 पिढ्या म्हटल्या की त्याला सपिंड असं म्हटलं जातं, त्या 7 पासून 14 पिढ्यापर्यंत समानोदक असं म्हटलं जातं, आणि 14 पासून 21 पिढ्यांपर्यंत सगोत्र असं म्हटलं जातं. सपिंड, समानोदक आणि सगोत्र असं 21 पिढ्यापर्यंतचा विषय आपल्या शास्त्रग्रंथांनी त्याचं चिंतन केलेलं आहे. म्हणून तर अनेक कुळांमध्ये सुद्धा सूर्य उपासना पिढ्यानपिढ्या चालत आलेली दिसते. नव्हे तर सूर्याची नावंसुद्धा आपल्या पुत्रपौत्राधिकांना, उदाहरणच द्यायचं झालं तर नाथांचं कुळ जे आहे, नाथांचा वंश, नाथांच्या पूर्वजांमध्ये भानुदास महाराज, सूर्यनारायण महाराज ही नाव आहे. सूर्याची उपासना घराण्यातच आहे. म्हणून सप्तमी ही तिथी किंवा या व्रताचं आचरण करण्याची पद्धती जशी होती, या व्रताच्या निमित्ताने ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात याचं यापूर्वीच आपण बघितलंय की धन, पुत्र, पौत्रादी, आरोग्य, विद्या, विनय, धर्म आणि ज्या काही अप्राप्य गोष्टी आहेत त्याही प्राप्त होतात अशी सूर्याची कृपा आहे, सर्व काही देणारा. पण हे व्रत करत असताना माणसाने कशा पद्धतीने करावं, तर मुख्य अट अशी आहे की कुठलंही व्रत करत असताना, व्रत म्हटलं की नियमबद्ध जीवन आलं, व्रत म्हणजे नियमबद्धता आहे, व्रतस्थ जीवन जे आहे, नियमांशिवाय जीवन आणि नियमबद्ध जीवन यामध्ये फरक आहे. नियमबद्ध जीवन जगण्यासाठी संकल्पाची आवश्यकता असते. नियमाशिवाय जगायचं असेल तर काही संकल्पाचा विषय नाही, तो कसाही जग, पण नियमबद्ध जीवन जगण्यासाठी त्याला संकल्पाची आवश्यकता. आणि संकल्प असे असतात की पहिला मुद्दा यात सांगितला आहे की त्याचं मनाने त्याने सर्वत्र समभाव निर्माण केला पाहिजे. व्रत हे यासाठीच आहे, मनावर अंतरंगावर संस्कार करण्यासाठी व्रत वैकल्य आहे. अंतरंगावर संस्कार करण्यासाठी व्रत वैकल्य आहे. उपवास शब्दाची सुद्धा व्याख्या दिलेली आहे, भविष्य पुराणात सुद्धा व्याख्या आहे, विविध ठिकाणी ही व्याख्या आली आहे की उपावृतस्तु पापेभ्यो यस्तु वासही गुणैसह उपवासस्य विज्ञेयः सर्व भोग विवर्जितः, त्याला उपवास म्हटलं. ते उपावृतस्तु पापेभ्यो, आवृत जे आवरण आहे ते आवरण काढून टाकणे। उपवास शब्दामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग येतो की उपावृत असतो पापेभ्यो, पापरूपी आवरण काढून फेकणे, पापी विचारांचं, पापी कर्माचं, पापी लोकांच्या संगतीचं सुद्धा असणारं आवरण काढून फेकणे, उपावृत असतो पापेभ्यो। आणि गुणांचा स्वीकार करणे, सद्विचारांचा स्वीकार करणे, उपवासस्य विज्ञेया, अशा सगळ्या चांगल्या गोष्टींसह वास्तव्य त्याला उपवास असं म्हटलं। चांगल्या गोष्टींसह वास्तव्य, त्यांचा सहवास मिळाला पाहिजे, सद्विचारांचा सहवास, सज्जनांचा सहवास। म्हणून तर वास्तवात उपवासाच्या दिवशी म्हटलेलं आहे की माणसाने कठोर बोलू नये, कोणाची निंदा करू नये, अहंकारयुक्त भाषण करू नये, हे खरे उपवासाचे नियम आहे। नेमकं त्याच दिवशी काळ भांडण होतं, खाण्याचा मुद्दा हा दूरचा झाला, पण उपवासाच्या दिवशी नियंत्रण कसं आहे, अंतरंगावरती किंवा अंतःकरणावरती असणारं नियंत्रण आहे। म्हणून या व्रतामध्ये संपलं की सर्वत्र समभाव निर्माण होईल असा मनाचा संकल्प असावा, कारण सूर्याचंही तसंच आहे। असं नाही की सूर्याचे किरण पुण्यावर जास्ती आहेत आणि दुसरे दिल्लीवर कमी आहेत, सर्वत्र समान त्याचे प्रकाश जातो आहे। जिथं जिथं त्या प्रकाश किरणांना पोचतात आहे तिथपर्यंत सूर्यप्रकाश पोचतो आहे, कुठलाही भेद न करता की इथं चिखल आहे, इथं कमळ आहे, इथं एखादा राजमहाल आहे, इथं झोपडी आहे, असा कुठलाही भेद न ठेवता सूर्याचे प्रकाश किरण सर्वत्र समान पोचतात, आणि पोचतानाही तिथं लिप्त होत नाही, हे वैशिष्ट्य आहे। असं आहे की चिखलात सूर्याचे किरण गेलेत पोचले म्हणजे त्यांना चिखल लागला असं होत नाही, किंवा एखाद्या राजमहालापर्यंत सूर्यकिरण पोचले म्हणजे तिथंच अडकून पडले असंही होत नाही। तर सूर्याची जसं ही प्रवृत्ती किंवा हा विषय आहे त्याचप्रमाणे समभाव ठेवून व्रतवैकल्य म्हटलंय। या काळात व्रत काळामध्ये त्याने अखैव अखंड सूर्यचिंतन करणं, सूर्य महात्म्याचा विचार करणं हा एक मुद्दा आहे। हे सगळे व्रत, कुठलंही व्रत करत असताना ज्या देवतेचं व्रत करत आहोत त्या देवतेच्या संबंधाने चिंतन हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि मग बाकीचे शारीरिक नियम असतात, मानसिक, वाचिक, शारीरिक नियमसुद्धा त्याला इतरही येतातच, कारण शरीर हे धर्मसाधन आहे, शरीरमाध्यम खोलो धर्मसाधनम, धर्मसाधन आहे। तेव्हा शरीरालासुद्धा काही नियमांची आवश्यकता आहे, काय काय गोष्टींचा त्याग करावा लागतो। तसं पूर्वापार एक गोष्ट आपण बघतो की श्रावण महिन्यातला रविवार असेल तर त्या रविवारी सूर्योदयापूर्वी स्नान करावं, केसाला तेल लावू नये, वगैरे वगैरे जे काही नियम आहे तसेच काही हे नियम शरीरासंबंधाने। हे थोडक्यात इथे म्हटलंय की हे व्रत करत असताना त्या दिवशी त्याने आपल्या केसांना तेल लावू नये, आणि नील वस्त्र परिधान करू नये, त्या दिवशी नील वस्त्र परिधान करू नये। नील वस्त्र हे अर्थात सूर्याचा पुत्र शनैश्चर्याचं वस्त्र आहे, काय मोठं विशेष आहे, पिता अतिशय तेजस्वी आणि दोन्ही मुलं काळी आहेत। पिता तेजस्वी आहे, सूर्य तेजस्वी आहे, पण शनैश्चर आणि यमराज दोघांचे दर्शन लोकांना नकोसं वाटतं, दोघं आपल्या वाट्याला येऊ नये असं सगळ्यांना वाटतं, पण सूर्य मात्र, पिता जो आहे तो अत्यंत तेजस्वी आहे। आणि याला कारण तसं म्हटलं जा की सूर्याची पत्नी सूर्याच्या तेजाने दीपित झाली, त्याचं तेज सहन करू शकली नाही, म्हणून प्रजा जन्माला आली ती काळी जन्माला आली। पतीचं तेज सहन करू न शकलेली पत्नी, जसं धृतराष्ट्र पांडू विदुर यांच्या निर्मिती संबंधात सुद्धा जो विषय आहे तो असाच आहे की वेदव्यासांचं तेज सहन न करू शकल्यामुळे पुढे प्रजा कशी निर्माण झाली आहे, तोच विषय या ठिकाणी, की यमराज काळे कसे काय, शनी काळा कसा काय, यमुना काळी कशी काय। तर पतीचं तेज सहन न करू शकल्यामुळे या सूर्य प्रजा सुद्धा जी काळी आहे, ज्या दिवशी या दिवशी म्हणून आपण श्रावणी रविवाराचं महत्त्व आहे, तो आदित्यवार नील वस्त्र परिधान न करणं अर्थात याच्याशी विज्ञान संबंधित आहे. विविध रंग जे आहेत त्या रंगांची तीव्रता त्या त्यानुसार त्या गोष्टी सांगितलेल्या आहे की त्या देवतेला तो रंग का आवडावा का आवडू नये, त्या त्या देवतेचं असणारं तेज, त्या देवतेचा अधिकार, त्याचं क्षेत्र म्हणून आहे. प्रारंभापासून शेवटापर्यंत असणारे रंग, तसं गणपतीला लालच रंग आवडतो कारण तो प्रारंभी असणारा रंग आहे, सुरुवातीचा रंग आहे. कालच्या एका विषयामध्ये एक आणखीन जो मुद्दा सांगायचा की जसं सूर्याचं रूपक सांगितलं रथाचं, तसं सारथीसुद्धा जो अरुण म्हटला, आता हा सारथी कोण, त्याचाही मुद्दा थोडासा जो खुलासा करणं आवश्यक ठरतो. की जसं चाक आहे हे सगळं कालचक्र आहे, 12 राशी किंवा 12 महिने हे जसे आर्य ठरलेत, 6 ऋतू आहेत, 3 नाभी 3 चातुर्मास आहेत, हे जसं सूर्यचक्राचं वर्णन झालं तसा सारथी सुद्धा. मला एकाने असाच प्रश्न केला होता की हे सगळं जसं रूपकात्मक सांगितलं तसं हा अरुण कोण, अरुण कोण आहे? तर अरुण याचं चिंतन केल्यावर असं लक्षात येतं की नेहमी आधी रथ समोर आल्यावर दिसतो तो सारथी, मग रथी दिसतो तो सारथी. 12 वाजेच्या सूर्याला कोणी अरुण म्हणणार नाही, सूर्योदय होतो तेव्हा अरुणोदय झाला असं म्हटलंय. सूर्योदय होत असताना अरुणोदय, सर्वप्रथम दर्शन होतं ते अरुण स्वरूपामध्ये दर्शन होतं. अरुण म्हणजे लालिमा, अरुण म्हणजे जे जो प्रारंभीचा रंग आहे ती लालिमा जी आहे ती नंतर दिसत नाही दिवसभरामध्ये, जी सुरुवातीला प्रातःकाळी दिसते ते नंतर दिसत नाही, तसा हा सारथी. आणि तो अपंग आहे, अरुण हा अपंग आहे, जो गरुडाचा बंधू आहे, अपंग आहे. रूपकात्मक हे जे सगळं वर्णन या ठिकाणी आहे, म्हणून सूर्य उपासना करत असताना या गोष्टी सांगितल्या आणि जेणेकरून सूर्य देवतेचा अपमान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडून, एक ज्या पूर्वीच्या विविध कहाण्या आहेत त्या कहाण्यांमध्ये सुद्धा वर्णन आहे की सूर्यदेव जेवायला आले, राजाच्या राणीकडे आले, पहिल्याच घासाला केस आला वगैरे, पुढे काय घडलं वगैरे, ही जी सगळी कहाणी जी आहे, पण त्यातला जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. शारीरिक पावित्र्य, मानसिक पावित्र्य, वाचिक पावित्र्य, ज्या वास्तूचं पावित्र्य आहे, व्यक्तिगत चारित्र्या संबंधाने सुद्धा आहे, या सगळ्या गोष्टींचा विषय त्यामध्ये आहे. कहाणी म्हणजे केवळ ते गोष्ट सांगितली अशातला भाग नाही, तर हे केवळ मानवाच्या सुखस्वास्थ्यासाठी नियमबद्ध जीवनासाठी वर्णन केलेला विषय आहे. म्हणून या व्रताच्या दिवशी सूर्यदेवतेचा अपमान होईल किंवा एरवीसुद्धा अपमान होईल अशा प्रकारचं वर्तन नसावं. काही काही लोकांना अतिशय चुकीच्या सवयी असतात, वास्तवात शास्त्रीयदृष्ट्या प्रचंड दोष आहेत, की आपण काय करतो हे सुद्धा कळत नाही. जी व्यक्ती सूर्याच्या दिशेने लक्षात येत नाही, तो रस्त्याने चाललेला आहे, सूर्यबिंब दिसत आहे आणि खुशाल थुंकला आहे, गोष्ट क्षुल्लक आहे, सूर्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही, पण याची चूक आहे, आचरणामधला दोष आहे. सूर्याकडे पाय करून बसणं, सूर्याकडे बघून थुंकणं, हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा आरोग्यावर सुद्धा हा परिणाम आहे. सूर्यदेवतेकडे मुख काढून मलमूत्राजी विसर्जन करणं हा सुद्धा दोष अपराध म्हटलाय, आणि त्याच्याने हृदयाचे विकार निर्माण होतात. सूर्य ही ऊर्जा आहे, सूर्य ही शक्ती आहे, सूर्य हे तत्व आहे. या साध्या साध्या गोष्टी ज्याने पाळल्या, आणि पूर्वीच्या म्हणून उपनयन प्रसंगी सुद्धा त्या बटूला या गोष्टी सांगितल्या जात असत, शास्त्रशुद्ध आचरण त्याने करावं. आणि असं काय असं काय असं म्हणून केलंय की त्याचं काय, चिंतन केल्यावर त्यातनं लक्षात येतं की या बारीक सारीक गोष्टी आहेत. बाराही महिने बारा सूर्यांचं असणारं पूजन आहे. त्यानंतर पुढे एक संवाद या ठिकाणी सांगितला महर्षी सुमंत आणि शतानिक यामध्ये. हा जो संवाद आहे तो जो संवाद भगवान श्रीकृष्णांचा पुत्र सांब आणि श्रीकृष्ण यामध्ये हा संवाद झालेला आहे. संवादात संवाद संवादात संवाद अशी ही रचना आहे. सुमंत सांगतात की शंख नावाचे ऋषी होते. शंख ऋषींच्या आश्रमामध्ये काही विद्यार्थी शिक्षणासाठी आहे, वेदाध्ययन करतायत. अतिशय सुंदर असा हा आश्रम आहे. आजूबाजूला जे फुलांनी फळांनी बहरलेली अशी वृक्ष आहे, हरणांचा संचार आहे. जे हरिणे अशा पद्धतीने आहेत की आपल्या शिंगांनी शेजारी असणाऱ्या हरिणाचं अंग खाजवण्याचा असा त्यांचा एक जे क्रिया चाललेली आहे. तसंच भ्रमरांचं गुणगुणणं किंवा संचार आहे. आणि अशा आश्रमामध्ये गुरु शंख जे आहेत ते आपल्या या विद्यार्थ्यांना, सूर्य उपासक जे असे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्या प्रदान करतायत, शिकवतायत. अध्ययन चाललेलं आहे. असं अध्ययन चाललेलं असताना तेवढ्यात त्या आश्रमामध्ये एका द्विजाचं आगमन झालं. हा द्विज तिथं आलेला आहे. विद्यार्थी बसले, गुरु बसलेले आहेत आणि या द्विजाचं आगमन झालं. तेवढ्यात गुरूंनी विद्यार्थ्यांना म्हटलं की आता तुम्ही इथून उठा. अध्ययनामध्ये व्यत्यय आला आता, कारण अचानक व्यक्ती तिथं आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की आता इथून तुम्ही उठा आणि दुसरीकडे जा, तुमच्या कार्याला लागा. कारण अध्ययनामध्ये आलेलं जे विघ्न असेल किंवा अध्ययनामध्ये आलेला व्यत्यय म्हणजे अनध्याय असं म्हटलंय. अनध्याय, अभ्यासात लक्ष लागत नाही. जर कोणी एखादी व्यक्ती आली किंवा आणखी काही व्यक्ती आला तर अभ्यासात लक्ष लागत नाही, लक्ष विचलित होतं. त्याला लक्ष विचलित होणं म्हणजे अनध्याय, दुर्लक्ष झालेलं आहे. साहजिक सांगितलं की हे मुलांना तुम्ही आता जा. त्यानंतर त्या द्विजाने विचारलंय शंखमुनींना की ही कोण मुलं आहेत, त्यांना आपण काय शिकवतात. तेव्हा शंखमुनी सांगतात की हे भोजक कुमार आहे. भोजक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा ब्राह्मण समुदाय, केवळ सूर्य उपासना ज्या कुलामध्ये चालत आलेली आहे त्यांना भोजक असं म्हटलं जातं. सूर्य उपासना त्या कुळामध्ये चालत आलेली आहे. हे भोजक कुमार आहेत, हे वेदाध्ययने करतायत, सूत्रकल्पासह वेदांचं अध्ययन करतायत. आणि यांना विशेषतः आम्ही सूर्यपूजन, हवनविधान, सूर्यप्रतिष्ठाविधी आणि रथयात्रा अथवा सूर्यव्रत वैकल्यांचं शिक्षण मी या ठिकाणी देत आहे असं सांगितल्यानंतर तो द्विज म्हणतोय की मलाही जरा सूर्य महात्म्य सांगा, सूर्यासंबंधाने मलाही सांगा. त्यावेळेला शंखमणी हा पुढचा विषय सांगतात की हे द्विजा तुला जी उत्सुकता आहे, मी तुला एक पूर्वीचा प्रसंग सांगतो की सूर्याचं महात्म्य काय आहे, सूर्य उपासनेची फलश्रुती काय आहे. सांब आणि महर्षी वशिष्ठ यांचा संवाद सांगितला. श्रीकृष्णांचा पुत्र सांब वशिष्ठांच्या दर्शनासाठी जेव्हा आला, वशिष्ठांना प्रणाम केला, तेव्हा वशिष्ठ त्याला विचारता, अरे मी तर असं ऐकलं होतं की तुला कुष्ठरोग झाला होता, तुझं सर्व अंग जे आहे ते अतिशय कुरूप झालेलं होतं, आणि असं असताना आता एकही लक्षण तुझ्या ठिकाणी दिसत नाही, काही चिन्ह दिसत नाही, सर्वांग सुंदर झालेलं आहे, हा चमत्कार घडला कसा काय. हे सांब, तुझा कुष्ठरोग दूर कसा झाला. त्यावेळेला सांब महर्षी वशिष्ठांना उत्तर देत आहे की मी जे कर्म केलं त्याचा परिणाम भोगला, मला शाप प्राप्त झाला आणि शापामुळे मी कुष्ठरोगी बनलो होतो. कारण असताना संकट ओढवून घेतलं, विपरीत कर्म केलं. जेव्हा दुर्वास ऋषी द्वारकेच्या अवतीभोवती आलेले असताना किंवा इतरही अनेक ऋषीमुनी आहेत, तसं दुर्वास ऋषींचं आगमन द्वारकेमध्ये झालेलं आहे, तेव्हा दुर्वासांचं नाव घेतलं की बाकी कोणीही त्यांच्या वाऱ्याला फिरकत नसत. पण सांबाला मात्र दुर्बुद्धी झाली की दुर्वास ऋषी बसतात कसे, उठतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, थोडंसं त्यांचे ॲक्टिंग हावभाव करून दाखवला इतर आपल्या नातेवाईकांमध्ये, इतर बांधवांमध्ये. आणि दुर्वासांनी ते बघितलं की हा आपली नक्कल करतो आहे. दुर्वास संतप्त झाले आणि दुर्वासांनी मला शाप दिला, जे मूढतेने अज्ञानाने मी केलं, शाप दिला, तुला कुष्ठरोग होईल, माझ्या शारीरिक व्यंगावर टीका करतोयस, तुला कुष्ठरोग होईल, असा दुर्वासांनी शाप दिला. आणि दुर्वास त्यानंतर जे निघून गेले, सांबाला कुष्ठरोग झाला होता. श्रीकृष्णांचा पुत्र हा शिवशंकराचा अवतार ज्याला म्हटलं त्याला कुष्ठरोग झाला. त्यावरती अनेक उपाय सुरू झालेत. जेव्हा त्याला कुष्ठरोग झालेला आहे, वैद्यांच्याद्वारे उपचार चाललेले आहेत. पण सांब सांगतो वशिष्ठ ऋषींना की मला कितीही औषधी उपाय केले तरी माझ्या कुष्ठरोगामध्ये काहीही बदल होत नव्हता, अनेक इलाज केले. तेव्हा माझ्या पिताश्रींनाही मी शरण गेलो, श्रीकृष्णांनाही शरण गेलो. पिताश्री म्हणताय की हे पुत्रा, धैर्य धारण कर. प्रत्येक गोष्टीचा कालावधी ठरलेला असतो. सुखाचाही कालावधी ठरला आहे, दुःखाचाही कालावधी ठरलेला आहे. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, हे तर चालणार आहे. जे काही कर्मभोग आहेत ते प्राप्त होणार. म्हणून देह म्हटला तर तो देह तिन्ही गोष्टीशी संबंधित आहे की काल कर्म गुणाधीनो देहो अयम पांच भौतिका. हा देह काळानुसार बदलत जातो, देह कर्मानुसारही बदलत जातो. आणि देहाचा तीनही गुणांशी संबंध आहे. सत्वरजतम काल कर्म गुणाधीनो देहो अयम पांच भौतिका. म्हणून तू आराधना कर, ईश्वराची आराधना कर, सूर्याची आराधना कर, असं भगवान श्रीकृष्णांनी सांब या आपल्या पुत्राला सांगितलं असताना त्याने सूर्याची जी काही अशी उपासना केलेली आहे, कठोर अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेमुळे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न आहेत, कृपा झाली आहे. आणि सांब रोगमुक्त झाला होता. आजही आपण जेव्हा भुवनेश्वरजवळ अथवा जगन्नाथपुरीजवळ कोणारकला गेलो की असं सांगितलं जातं, तिथं चंद्रभागा नावाची नदी म्हणून सांगितली जाते. त्या चंद्रभागेला वर्षभरातून एकच दिवस पाणी येतं. आणि इथं सांब या श्रीकृष्ण पुत्राने उपासना केली होती सूर्याची, असंही तिथं माहिती दिली जाते. दोनही प्रकारे सांगतात की सांब त्याच्यावर तिथं कृपा झाली असंही म्हणतात. दुसरं मत असं आहे की सांबपूर हे पाकिस्तानमध्ये आहे, ज्याचं मुलतान हे नाव आजकाल जे बघायला मिळते. याही ठिकाणी सांबाने उपासना केली असंही सांगितलं जातं. दोन्ही भाग आहे, अर्थात त्याने उपासना केली हे निश्चित आहे. सूर्य उपासना केली आणि कुष्ठरोगातून तो मुक्त झाला. म्हणून त्याने उपासना करत असताना सूर्य सहस्त्र नाम याचा उपयोग केला आहे. भगवान सूर्यनारायणाची 1000 नामांच्या द्वारे तो नित्य स्तुती करत असे. सूर्याला अर्घ्यदान, सूर्याचं त्रिकाल दर्शन आणि अखंड सूर्य चिंतन करता करता तो रोगमुक्त झाला होता.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. त्याचा हा सातवा श्लोक आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे रे नीव व्हावे. मागच्या सहाव्या श्लोकात समर्थाने सांगितलं की काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ या असुरी संपत्तीपासून सर्वांनी, विशेषतः साधकाने दूर राहावं आणि धैर्य, सहनशीलता, नम्रता या दैवी संपत्तीचा आश्रय करावा. ही दैवी संपत्ती प्रयत्नपूर्वक अंगी बांधवावी. प्रपंच नेटका करण्यासाठी देखील हे गुण आवश्यक आहेत. मग परमार्थाची साधना करताना, म्हणजे अनंत राघवाचा सूक्ष्म पथ आक्रमताना, हे गुण तर विशेषत्वाने हवेत. या गुणांच्या जोडीनं दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, आनंद हे सद्गुण देखील आवश्यक आहेत. या श्लोकामध्ये तीन सद्गुणावर समर्थाने भर दिला आहे. पहिली गोष्ट आहे धारिष्ट, धैर्य, सात्विक धृती. त्यातही पुन्हा श्रेष्ठ धारिष्ट त्यांना अपेक्षित आहे. प्रपंचातील अडीअडचणींना, संघर्षांना तोंड देताना धैर्य हवंच. भित्रेपणाने संसार देखील होत नाही. परमार्थात विशेषत्वानं सात्विक धृती पाहिजे. संसारी मंडळी सामान्यतः देहाला केंद्रबिंदू मानून, देहबुद्धी बळकट धरून जीवन जगत असतात. त्याउलट परमार्थात देहमनबुद्धीची आसक्ती टाकून देहातीत परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधक प्रयत्नशील असतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी एवढीच वाटचाल करण्यासाठी ध्यान, नाम, तत्त्वम पदार्थ चिंतन ही अंतरंग साधना करत राहतो. उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकोबांची गाथा, इतर संत वाङ्मय याचं अधिकारी व्यक्तींकडून श्रवण करावं. त्याच्यावर आपण चिंतन, मनन आणि तदनुसार आचरण यात जर साधिक गोडी घ्यायला पाहिजे. साहजिकच तो संसारी माणसापासून थोडा वेगळा पडतो, कारण दोघांचे छंद वेगळे, एकमेकाला विरोधी असतात. अशावेळी तो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे असं त्याचं होतं. मग अशी एकांतप्रिय, अंतर्मुख वृत्तीची चिंतनशील साधक व्यक्ती समाजात फार थोडे असतात. रजोगुणी प्रवृत्ती इतर क्षेत्राप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात देखील आपला प्रभाव पाडत असते. बहिरंग साधनेत ही मंडळी मुख्यतः सहभागी होतात. वैयक्तिक साधना करताना फारशी दिसत नाहीत. वस्तुतः परमार्थ हा सत्वगुणी मंडळींचा प्रांत आहे. प्रथम दररोज एकांतात 1 ते 3 तास स्वतःची साधना करून नंतरच परमार्थ प्रचेच्या प्रमाथ प्रचाराच्या कार्यात सहभाग घ्यायचा असतो. असं जर होत नसेल तर साधकानं मोठ्या चातुर्यानं आणि धैर्यानं त्यांची मने न दुखावता पण त्यांच्यापासून थोडं अंतरावर राहिलं पाहिजे. आपल्या साधनेच्या ईश्वरप्राप्तीच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये व्यग्र न होता, कुणाच्या भिडेला बळी न पडता साधनेत स्थिर राहण्यासाठी स्थैर्य आणि श्रेष्ठ धारिष्ठ पाहिजे. कुटुंबीय मंडळीपासून देखील विरोध होतो असे संतचरित्रावरूनही दिसते. अशा परिस्थितीत सर्वच आघाड्यांमधून होणारा विरोध, अपमान, निंदा, तिरस्काराची नजर या सर्वाला शांतपणे सामोरे जायला धैर्य लागतं. सहनशीलता हवी असतं. आणि शिवाय मी इतकं सहन करतो असंही मनात वाटू नये. अंतर्वाय आम्हा युद्धाचा प्रसंग असे श्री तुकाराम महाराजांनी म्हणतात. बहुतेक साधकांना अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागतं, तेही आनंदानं शांतीनं. बाहेरच्या संघर्षाला तोंड देत असतानाच मनाला अंतर्मुख करून आतील मीचा आत्म्याचा शोध ध्यानाने घ्यायचा असतो. याशिवाय अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत. त्या त्रिविध तापांचा मुकाबला करताना धैर्य खचून चालत नाही. व्याधी, अपघात यातून निर्माण होणारी शारीरिक दुःख, आवडत्या व्यक्तीच्या वियोगाने उद्भवणारे मानसिक दुःख, व्यवहारातील स्पर्धा, इतर प्रतिकूल परिस्थिती या सर्वाला सामोरे जाताना धारिष्ठाबरोबर कमालीची जिद्द हवी. कशानेही नैराश्यता हातबलता येणार नाही याविषयी जागरूक हवं आणि हे सर्व सहज आनंदाने व्हायला पाहिजे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, काही वेगळं करतो आहोत असा भाव नसावा. ते आपले स्वाभाविक जीवन व्हावे. प्राप्त परिस्थितीशी झगडताना पुष्कळ वेळा आपण कठोर बनतो, कडक भाषा वापरतो, तशी कृती देखील करतो, पण हे समर्थना अपेक्षा नाही. धारिष्ट जिद्द याबरोबरच नम्रता अंगी यायला हवी. नम्रत्वेन उन्नमंतः असं वचन आहे. फळभारानं वृक्ष जसे खाली नमतात ना, वागतात, तसे सद्गुण वर्धिष्णू झाले आणि अंगी मुरतील तसे मनुष्यानं नम्र व्हायला पाहिजे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे असा तिसरा चरण आहे. वाणी गोड, नम्र, सर्वांना सुखवणारी असावी. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनुष्य जितका नम्र असेल तितका तो सर्वांना प्रिय होतो. या श्लोकात म्हटलंय, अशा सर्व सद्गुणांनी सर्वांना विशेषतः सज्जनांना निवळीत जावं, सर्वांना आनंद संतोष वाटेल असा आपला आचार विचार आणि उच्चार असावा. आपले जीवन आदर्श घडवावे असे वाटत असेल तर हे गुण अंगी बाणवणं अत्यंत जरूर आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार 1:00 PM.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भव शरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
2: श्रोते हो, प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखांचं हरण केलं, अनेकांना नित्य उपदेश केला, मानवी मनातल्या आंधळ्या श्रद्धा उखडून टाकल्या, आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली। गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यभर माती चिवडत बसला असता, त्याची ज्ञान पातळी वाढलीच नसती। स्वामींकडे कुठूनही माणसं येत असत आणि आपली गारहाणी मांडत असत। स्वामी अंतर्ज्ञानाने समोरच्या माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मगच त्याला योग्य तो उपदेश करत असत। स्वामींचं एकच सांगणं होतं की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकून सुद्धा चुकू नका। सर्व प्रापंचिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा। अंधश्रद्धा जोपासू नका। वैरभावना जपू नका। सर्वांशी प्रेमाने वागा। स्वामींचं सांगणं होतं की प्रथम शेत पिकवावं आणि मगच आपल्या शेतातलं धान्य आपण खावं। याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्म व्यवस्थितपणे पार पाडा, मगच देवपूजेला लागा। स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे। एकदा काय झालं तर भगवंत अप्पा सुतार या नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी मी मनापासून शेती करतो परंतु उगवून आलेलं धान्य पुरतच नाही। खूप वेळेला वाटतं की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावं, हे शक्य होत नाही। उद्या गुरुपौर्णिमा आहे, तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावं असं वाटतं, काय करावं कळत नाही। स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, उद्या गुरुपौर्णिमा, मीच तुझ्या शेतावर येतो, ही मंडळी सुद्धा तुझ्या शेतावर येतील, तेथे तू अन्नदान कर। शेतकऱ्याला काहीच कळेना। पहाटेच स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडी घालून बसले। आषाढातला पाऊस कोसळत होता, सर्वत्र अंकुर फुटले होते। स्वामींची भगवंत अप्पा सोताराने पूजा केली, खूप लोक तिथे जमले होते। स्वामींनी शेतावरून नजर फिरवली, आश्चर्य म्हणजे अचानक पिकं डोलायला लागली। कितीही कणसं कापली तरी कणसं संपत नव्हती। शेतकऱ्याने अग्नीवर कणसं भाजली, सर्वांना खाऊ घातले। स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की ह्या विश्वात फक्त भगवंताचीच सत्ता चालते, आणखी कोणाचीही नाही। म्हणून तुम्ही भगवंतालाच शरण जा। ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील, नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल। अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदण बरसात नित्य होत राहते। आपल्या अंतःकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ ओ देत नाही तर वायुवेगाने धावत येतो।

प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी

भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 जुलै. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामा सजावे अनन्य शरण, कृपा करील तो दया घन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देव थारा, दया देईल रघुवीरा. नाही देवा जवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानावी आज्ञा प्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. राम रायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण, तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही या वाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी भावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेवला हृदय, त्याला राम नाही राहिला दूर. नामाविण न मानावे हित, त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथे चठ्ठाव। देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण। ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती। सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेने मिळेल मनास समाधान। रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: वेदांचा अभ्यास करताना उपनिषदांचा अभ्यास टाळून चालत नाही, कारण उपनिषद ही वेदांत म्हणून प्रख्यात आहेत. वेदांमध्ये इतिहास आहे, विज्ञान भरलेलं आहे, अनेक घटना आहेत, म्हणजे तो एक इतिहासच आहे हे लक्षात ठेवायचं. त्या इतिहासात वेदांनी, त्यावेळच्या ऋषींनी खूप गहन तत्वज्ञान गुंफून ठेवलेलं आहे. या उपनिषदांनी या वेदांतामध्ये केवळ तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यातलं जास्त विवेचन उपनिषदांमध्ये केलं, आणि म्हणूनच उपनिषदांना वेदांत अशी संज्ञा प्राप्त झाली. वेदांचा अंत म्हणजे कालदृष्ट्या वेदांच्या नंतर ही उपनिषदं लिहिली गेली, हे एक भाग, आणि अंत म्हणजे अगदी शिखर, म्हणजे वेदातल्या तत्वज्ञानाचं शिखर त्यांनी गाठलं, म्हणूनही त्यांना वेदांत ही संज्ञा प्राप्त झाली. अगदी सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आता उपनिषद हा शब्द कसा आला हा प्रश्न मनात येतो, तर उप अधिक नी अधिक सद असं तो धातू आहे. सद हा धातू, त्याला ही दोन उपपदे लावली, त्याचा अर्थ जवळ जाऊन बसणे, म्हणजे या विश्वामागे जी चालक शक्ती आहे तिच्या अगदी जवळ जाऊन अभ्यास करणे हा एक अर्थ, किंवा हे ज्याला ज्ञान उलगडलेलं आहे अशा गुरुच्या अगदी जवळ जायचं आणि त्याच्याकडून ज्ञान घ्यायचं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून उपनिषद ही उपनिषद अगदी मूलभूत अशी आठ प्रख्यात आहेत. काही लोक 12 म्हणतात, 108 उपनिषद आहेत, तसे आता जास्त जास्त अभ्यास केल्यावर 500 वर उपनिषद आहेत असं लक्षात आलेलं आहे. पण मुळातली जी उपनिषद ती 8 अगदी महत्वाची आहेत. ही 8 उपनिषद म्हणजे मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरीय, ईश, केन, कठ आणि प्रश्न अशी उपनिषद आहेत. यानंतर छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर अशी उपनिषद रचली गेली, पण ही मूलभूत आहेत हे लक्षात ठेवायचं. या उपनिषदांमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे, पण हे तत्वज्ञान सांगताना सहज उपमा वापरताना त्यांनी सायन्स दर्शवलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. काय विषय या उपनिषदामध्ये? तर या उपनिषदांमध्ये त्यांनी ब्रह्माबद्दल माहिती दिली आहे. ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, ईश्वर, परमेश्वर याबद्दलची माहिती यांनी दिलेली आहे. ब्रह्म म्हणजे काय हे आजच्या सायन्सला पण माहीत नाही, पण या उपनिषदकारांनी ते शोधून काढलंय, कारण त्यांचे जे गुरु म्हणजे वैदिक ऋषी त्यांनी ते शोधलेलं होतं. हे जे ब्रह्म आहे किंवा या विश्वामागे जी शक्ती आहे ती अगदी अव्यय आहे किंवा अक्षर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, जी कधी खर्च होत नाही अशी ती अव्यय. अक्षर म्हणजे जी कधी झिजत नाही ती. ब्रह्म म्हणजे अगदी पसरलेली आहे ती, अशी या शक्तींची वर्णनं यांनी केलेली आहेत. या विश्वामागे एकच शक्ती आहे हे वेदकाळी शोधून काढलेलं होतं. एको सत विप्रा बहुधा वदंती असं वेदामध्ये वाक्य आहे. याचा अर्थ एकच शक्ती या विश्वामागे आहे हे सत्य आहे, पण विप्र म्हणजे जाणकार लोक तिला वेगवेगळ्या नावांनी पुकारतात. ज्याला ज्या दृष्टिकोनातून ती शक्ती दिसली त्या संबंधात नाव त्यांनी शोधून काढलं, त्या ऋषींनी शोधून काढलं असा त्याचा अर्थ. आता हे जे तत्वज्ञान आहे की या विश्वामागे एकच शक्ती आहे, ही शक्ती आजच्या सायन्सला कळायला लागलेली आहे. गेल्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी म्हणजे न्यूटनपासून या विश्वामागे किंवा विश्वामध्ये अनेक शक्ती काम करत असतात अशी कल्पना होती. मग मेकॅनिकल, थर्मल, इलेक्ट्रिकल, ॲटॉमिक अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत असं म्हणत होते. पण वेद अगदी पूर्वीपासून सांगतो एकच शक्ती आहे. या अनेक शक्तींवर अभ्यास केल्यानंतर आजच्या सायंटिस्टनी मान्य केलं की ह्या वेगवेगळ्या शक्ती जरी असल्या तरी त्यांचं मूल स्वरूप म्हणजे 4 शक्ती आहेत, म्हणून त्यांना 4 मूलशक्ती म्हणायला लागले. या 4 मूलशक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. या 4 बाकी सगळी उपांग आहेत हे 1980 पर्यंत सायन्स मानत होतं. पण 1980 नवीन शोध त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी घेतला, त्यावेळी लक्षात आलं की या 4 बेसिक एनर्जी मूलभूत शक्ती ज्या मानल्या गेल्या आहेत या 4 शक्तीसुद्धा एकाच मूळ शक्तीची 4 अंग आहेत. मग शेवटी एकाच शक्तीवर आजचं सायन्स आलंय. 1980 नंतरचं सायन्स आणि तेच नेमकं ऋग्वेदाने सांगितलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याला धरूनच या उपनिषदांनी पुढलं सगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या उपनिषदांमध्ये एक वाक्यता आहे की या विश्वामागे एकच शक्ती काम करते. तिला नावं त्यांनी विविध दिली. कुणी आत्मा म्हटलं, कुणी परमात्मा म्हटलं, कुणी पुरुष म्हटलं, कुणी ब्रह्म म्हटलं. पण का असं म्हटलं? तर ब्रह्म हे नाव दिलं त्याच्या मागे हेतू असा आहे की हे सगळं पसरलेलं आहे, अफाट पसरलंय. सगळ्या विश्वामध्ये जी शक्ती भरून राहिलेली आहे तिला ब्रह्म असं नाव दिलं. आता आत्मा का म्हटलं? तर मी ज्याला म्हणतो आपण तो मी म्हणजे आत्मा. आत्मा या शब्दाचा अर्थच आहे. आत्मन हा शब्द त्याचं प्रथमेचं एक वचन म्हणजे आत्मा. आत्मा, आत्मानव, आत्माना असा तो शब्द संस्कृतमध्ये चालतो. तर आत्मा म्हणजे मी. आता मी म्हणतो ती माझी अंगातली ज्याला मी म्हणतो ती शक्ती हीच तुमच्याही अंगात भरलेली आहे. हीच कुत्रा मांजराच्या अंगात आहे, जीव जंतूंच्या अंगात, हत्ती किंवा देवमासे या प्रचंड प्राण्यांच्या अंगात, वृक्षांच्या अंगात, सगळीकडे तीच शक्ती भरून राहिली आहे. प्रत्येक जण स्वतःला मी म्हणत असतो म्हणून ती शक्ती म्हणजे आत्मा. मग या उपनिषदाने आणखी अभ्यास केला आणि मग लक्षात आलं माझ्यातला जो मी आहे तोच तुमच्यातला मी आहे. प्रत्येक जनावरातल्या अंगातला मी तोच आहे, वृक्षांच्या अंगात असलेला तोच आहे, या विश्वामध्ये सगळ्या भरून असलेला तोच आहे. आणि म्हणून आत्मा हे ब्रह्माचं एक अंग आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग विश्लेषण कसं केलं? सगळं पसरलेले जी शक्ती आहे ती ब्रह्म आणि माझ्या अंगात आहे ती आत्मा. केव्हाही सायंटिफिक विचार मांडताना आजचं सायन्स हे नेहमी एक फ्रेम ऑफ रेफरन्स धरून बोलतं. मी एका संदर्भाला धरूनच विवरण केलं जातं. आता आम्ही डॉक्टर लोक एक फ्रेम ऑफ रेफरन्स धरतो तो म्हणजे रुग्ण समोर उभा आहे. आता आम्ही ॲनाटॉमी ज्यावेळी शिकतो त्यावेळी प्रेत खाली टेबलावर आडवं असतं, पण वर म्हटलं की डोक्याकडे हाच अर्थ आम्ही धरतो, खाली म्हणजे पायाकडे हाच अर्थ धरतो. कारण पेशंट समोर उभा आहे ही संकल्पना ठेवूनच आम्ही वर्णन करत असतो. मी छातीच्या वर म्हणजे डोकं, छातीच्या खाली म्हणजे पोट, हेच असतं. मी तो टेबलवर प्रेत आडवंय मग वर म्हणजे छताकडे आणि खाली म्हणजे भूमीकडे असा अर्थ नाही धरायचा. तसं या लोकांनी जो संदर्भ धरला तो स्वतःचं शरीर, कुठल्याही माणसाचं शरीर, त्याच्या आत मी म्हणणारी जी शक्ती आहे ती आत्मा आणि त्याच्या बाहेर जी सगळीकडे पसरलेली आहे ती ब्रह्म. हे या उपनिषदकारांनी शोधून काढलं. याबद्दल आजचं सायन्स काहीही बोलत नाही. प्रत्येकाच्या जीवात जी शक्ती आहे ती सगळीकडे एकच आहे असं सायन्सला अजून कळलेलं नाही. पण या आमच्या उपनिषदकारांनी किंवा वैदिक ऋषींनी हे शोधून काढलं होतं. हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की वेदांत याचा अर्थ वेदातल्या तत्वज्ञानाचं उच्चतम शिखर, अंतिम शिखर म्हणून वेदांत. आणि तो या उपनिषदांमध्ये सांगून ठेवलेला आहे. आता ही उपनिषद आत्ताच मी सांगितलं मुख्य 8 आहेत. त्यातलं पहिलं मुंडक उपनिषद आहे. का म्हटलं मुंडक? एक गंमत तुम्हाला सांगतो की संस्कृत शब्द हे मराठी शब्दाशी साम्य दाखवणारे असतात. म्हणून मला तर असं वाटतं की संस्कृतच्या आधी मराठी भाषा निर्माण झालेली आहे आणि मग संस्कृत झाली. का म्हणता असं तुम्ही विचाराल, त्याच्यावर सांगतो. आता मुंडक आणि मुंडकं एकच अर्थ आहे. मराठीमध्ये मुंडकं ज्याला म्हणतात त्या अर्थानेच इथं मुंडक शब्द वापरला आहे. आता मुंडकं याचे पुन्हा 3 भाग आले. काय? आपल्या मुंडक्यामध्ये मेंदू असतो म्हणजे बुद्धी असते. या बुद्धीचे 3 भाग असतात, सत्व, रजतम. म्हणून मुंडकाचे 3 भाग त्यांनी केलेत, मुंडक 1, मुंडक 2, मुंडक 3. आता काही लोकांनी असा अर्थ लावलाय मुंडन करणे म्हणजे मुंडक, पण तसा अर्थ लागत नाही. कारण मुंडन करणे म्हणजे केस कापून टाकणे, इथे केस कापण्याचा संबंध कुठेच येत नाहीये. तरी हे लोकांनी लावलं कारण आपल्या अभिलाषांचं मुंडन करणे असा भावार्थ त्यांनी घेतला आणि तसा अर्थ लावलाय. माझ्या मताने सरळ सरळ मुंडकं या अर्थीच ते वापरलेला आहे. आणि 3 त्याचे भाग करण्याचे कारण, एक दत्ताची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर असली पाहिजे, मी 3 तोंड असलेली देवता. ही देवता 3 तोंड असलेली आपल्याला उत्खननामध्ये सुद्धा सापडते. आजचं त्याचं नाव दत्तात्रेय आहे, पण ते त्रिमूर्ती सुद्धा असं त्याला म्हटलेलं आहे. तर ही या देवतेबद्दलची कल्पना ही अगदी प्राचीन काळापासून आलेली कल्पना आहे, हे इथेच तुम्हाला सांगून ठेवतो. आता या उपनिषदामध्ये चिरंतन सत्य आहे असं सगळे लोक म्हणतात. मे वैदिक पंडित नेहमी असं म्हणतात, चिरंतन सत्य आहे. मग ती जर चिरंतन सत्य आहेत तर आजच्या सायन्सनी शोधलेल्या सत्याशी त्यांचं साम्य असलं पाहिजे हे माझं मत आहे. आणि त्या दृष्टीने मी अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की या उपनिषदांमध्ये खरोखरच चिरंतन सत्य आहेत जी आजच्या सायन्सनी मान्य केलेली आहेत. आज आता मी तत्वज्ञानाच्या किंवा ब्रह्मज्ञानाच्या घोळात जास्त शिरणार नाही, फक्त या उपनिषदात असलेलं सायन्स तेवढं मी दाखवणार आहे. आणि त्याच्यावरून दिसतं की आज सायंटिस्ट जे सांगतायत हेच उपनिषदकारांनी सांगून ठेवलेलं आहे आणि ते आले वेदांपासून. मी वेदांपासून हे ज्ञान आहे हे त्याच्यावरून आपल्याला निश्चित लक्षात येईल. तर असं ही उपनिषद यातलं मुंडक, या मुंडकात पहिल्यांदाच त्याने असं म्हटलंय की ही ब्रह्मविद्या मी तुम्हाला सांगतोय. आणि ब्रह्मविद्या कशी आहे? ब्रह्मविद्याम सर्व विद्या प्रतिष्ठाम असं विधान त्यांनी केलेलं आहे. ब्रह्मविद्या ही अशी आहे की जिच्यामध्ये सगळ्या विद्या प्रतिष्ठित झालेल्या असतात. आणि खरोखरच आहे, ब्रह्माचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर ब्रह्म हे सगळीकडे पसरलेले असल्यामुळे या कानाकोपऱ्यातून जे ज्ञान आपण मिळवू ते ब्रह्मापर्यंतच आपल्याला घेऊन जाईल. आणि म्हणून ब्रह्मविद्या वेगळी आजचं सायन्स वेगळं असं म्हणण्याचं काही कारण नाही. माझं तर मत असं आहे की या प्राचीन ऋषींनी आजच्या सायन्स सारखाच अभ्यास केला आणि ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचले. आजचं सायन्स त्या विश्वामागच्या शक्तीच्या शोधामध्ये आहे पण अजून तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं नाही. म्हणून हे दोन समांतर विचार आहेत, उपनिषदांचे किंवा वेदांचे विचार आणि आजच्या सायन्सचे विचार. हे समांतर म्हणण्याचं कारण असं, समांतर रेषा शेवटी ब्रह्माला मिळतात. मी आजच्या ब्रह्माला मिळतात म्हणल्यावर एखाद्या वेळी तुम्हाला कळणार नाही, पण ज्यांना गणिताचा अभ्यास आहे किंवा फिजिक्सचा अभ्यास आहे ते इन्फिनिटीला मिळतात म्हणलं की बरोबर कळेल. ते इन्फिनिटी जे आजच्या सायन्समधले त्यालाच ब्रह्म असं आपल्या वेदांनी म्हटलेलं आहे. त्या वेदाला त्या समांतर रेषा मिळतात. तसं आजचं सायन्स आणि प्राचीन सायन्स म्हणजे उपनिषदिक किंवा वैदिक सायन्स हे तिथे जाऊन भिडलेलं आहे. ते ब्रह्म वेदातल्या ऋषींनी शोधलंय, आजचे सायंटिस्ट त्याच्या मागे आहेत पण त्यांना अजून ते समजलेलं नाही. आणि म्हणून यांनी पहिल्यांदाच ठामपणे विधान करून टाकलंय की ती सर्व विद्या प्रतिष्ठाम, सगळ्या विद्या त्याच्यात आहेत. सगळ्या विद्या म्हणजे तुम्हाला वनस्पती शास्त्राचा अभ्यास करायला लागतो तर ब्रह्म कळतं, प्राणीशास्त्र करायला लागतं, फिजिक्स केमिस्ट्री या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, ॲस्ट्रॉनॉमी सुद्धा त्यात आली खगोलशास्त्राचा, तरच तुम्हाला ब्रह्म कळेल, नाहीतर ब्रह्म कळणार नाही. आणि हे या ऋषींना कसं कळलं होतं हे त्यांनी ज्या उपमा दिल्या आहेत किंवा वर्णनं केली आहेत त्याच्यावरून आपल्या सहज लक्षात येतं. या उपनिषदाने, मुंडक उपनिषदाने सुरुवातीलाच सांगितलंय की विद्या दोन असतात, परा आणि अपरा. पराविद्या कुठली? ज्याच्यामुळे ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होते ती पराविद्या. आणि अपरा हे ज्ञान ज्याच्यामुळे प्राप्त होत नाही ती, म्हणजे याच्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेली जी विद्या ती अपराविद्या. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, या मुंडक उपनिषदाने वेदांपासून सगळ्या खालच्या विद्या अपराविद्या म्हणून धरलेल्या आहेत. म्हणजे बघा, कारण वेदांमधून केवळ वेद वाचून तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनुभूती घ्यावी लागते, विशिष्ट पद्धतीने आचरण करावं लागतं, तरच ते प्राप्त होतं. म्हणून वेद हे जड झालं, कारण ते पुस्तक रूपाने लिहिलं गेलंय, ती जडविद्या झाली. म्हणून वेद म्हणा आजचं सायन्स म्हणा या सगळ्या अपराविद्या आहेत. पण त्याच्या पलीकडे गेलात म्हणजे ती पराविद्या, ज्याच्यामुळे ब्रह्माचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, नाहीतर ते मिळत नाही. हे मुंडक उपनिषदांनी पहिल्यांदाच सांगितलंय. आता या मुंडक उपनिषदांनी त्या ब्रह्माचं जे वर्णन केलंय ते असं, ते अव्यय आहे, अक्षर आहे, त्याला अनेक डोळे आहेत, अनेक मुख आहेत, अशा तऱ्हेचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आहे, ती जी आपल्या शरीरातली जीव नावाची शक्ती जी ब्रह्माचा एक अंश आहे ही सगळीकडे भरलेली असल्यामुळे या प्राणीमात्रांना जी तोंड आहेत ती ब्रह्माचीच तोंड झाली. प्राणीमात्रांना जे कान आहेत ते ब्रह्माचेच कान झाले. आता हे एक बघा, एकच सगळीकडे आपल्याला दिसतं की नाही? कुठलाही प्राणी घ्या त्याला पाच ज्ञानेंद्रिय असतात का? प्रत्येकाला डोळे असतात, दोन डोळे असतात, म्हणजे एकात्मता आहे. सगळे जगातले प्राणी घेतले प्रत्येकाला दोन डोळे आहेत, एकात्मता आहे, पण तिथे विविधता आहे. कारण प्रत्येक प्राण्याचे डोळे वेगळे आहेत. माणसाचे डोळे वेगळे, हत्तीचे वेगळे, कोळ्याचे वेगळे, माशाचे वेगळे, पण डोळे आहेत. त्यात आणखीन गंमत, एका माणसाचे डोळे घेतले दोन ते एकमेकापेक्षा वेगळे असतात. डावा डोळा वेगळा, उजवा डोळा वेगळा. म्हणजे एकात्मता आहे, त्यात विविधता आहे. कारण हे ब्रह्माचं कर्तृत्व आहे. म्हणून माणसाला हे कधीही जमणार नाही, कुठल्याही शास्त्रज्ञाला जमणार नाही, ब्रह्मच हे करू जाणे. म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. हे अगदी महत्वाची अशी गोष्ट इथे आहे. आता ह्या उपनिषदामध्ये त्यांनी एक विधान केलंय, तपसा चियते ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय, पहिल्यांदा सांगितलं सगळीकडे जे भरून राहिले ते ब्रह्म, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रात, वनस्पतीमध्ये, भूमीमध्ये, सगळीकडे, आकाशगंगेमध्ये, ताऱ्यांमध्ये, सगळीकडे तेच आहे, म्हणजे ब्रह्मातच हे सगळं आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि पुढे म्हणतोय तपसा चियते ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे तपामुळे, म्हणजे उष्णतेमुळे प्रसरण पावतं. ठाम सिद्धांत आहे. मुंडक उपनिषदाचा काळ माझ्या अंदाजानुसार कमीत कमी 6,000 वर्ष इसवी सन पूर्व असा आहे, महाभारताच्या पूर्वीचा. महाभारताच्या आधीच सगळी उपनिषदं लिहिली गेलेत, केवळ ईशावास्य उपनिषद महाभारताच्या नंतर लिहिले. आणि महाभारताची निश्चित तारीख मी ज्योतिर्गणितांनी शोधून काढली आहे, ती म्हणजे युद्धाची तारीख, पहिला दिवस युद्धाचा, महाभारत युद्धाचा 16 ऑक्टोबर 5,561 वर्ष इसवी सन पूर्व. त्यात आता आजची 2007 मिळवायची, मी आजपासून किती मागे हे युद्ध घडले कळतं. 16 ऑक्टोबर त्याशी रविवार होता. इतकं गणितांनी शोधून काढलंय, कारण व्यासांनी इतकी बारीक सारीक माहिती देऊन ठेवलेली आहे. आणि त्यावेळी हर्शल, नेपच्यून, प्लूटो हे आजचे ग्रह सुद्धा व्यासांनी वर्णन केलेले आहेत, श्वेत, श्याम आणि तीव्र या नावाने. आणि गणितांनी हे सगळे बरोबर जमतात त्या तारखेला, म्हणून हे महाभारताचा काळ. त्याच्या आधीची ही उपनिषद आहेत, त्यातलं मुंडक उपनिषद हे आधीच आहे, केवळ ईशावास्य त्यानंतर, महाभारतानंतर, म्हणजे साधारण 5,000 वर्ष इसवी सन पूर्व यावेळी हे ईशावास्य लिहिलं गेलेलं आहे. आता या मुंडक उपनिषदेने म्हटलंय तपसा चियते ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे उष्णतेमुळे, तपामुळे प्रसरण पावतं. फिजिक्समध्ये शिकवतात हीट एक्सपांड्स, कोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स, हेच आहे ना इथे. पण आम्हाला ते समजत नाही, आमचे प्रोफेसरही कधी हे शिकवणार नाहीत. पण आता हीट एक्सपांड्स हे विधान खरं आहे, उष्णतेमुळे कुठलीही वस्तू प्रसरण पावते तसं ज्यांनी सांगितलंय. पण ची धातूमध्ये आणखीन एक भाव आहे, तो जास्त विशाल आहे, विस्तृत आहे. तो म्हणजे आता लोखंड नुसतं प्रसरण पावतं हा भाग वेगळा, ते तर इथं घडतच आहे. पण एखाद्या वनस्पतीच्या बीला जर उष्णता मिळाली तर ते प्रसरण पावतं, किती, त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होतं, खूप मोठी जागा व्यापतं, हा भाव त्याच्यात आहे. हा भाव आजच्या सायन्समध्ये नाही, हे ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपसा चियते ब्रह्ममध्ये किती ज्ञान भरलेलं आहे, अगाध ज्ञान भरलेलं आहे, त्याची आपल्याला कल्पना येईल. आता हे तपसा चियते ब्रह्म हे विधान केल्यानंतर लगेचच तो ऋषी असं म्हणतो की ही हे जे तप आहे ते ज्ञानमय आहे. आता तप हे ज्ञानमय कसं, आजचा सायंटिस्ट नाही मानणार. तप म्हणजे उष्णता, उष्णतेत काय ज्ञान आहे आहे असं हा ऋषी सांगतोय. कसं आहे याचं उदाहरण देण्यासाठी आजच्या सायन्समधलंच उदाहरण मी इथे देतो, हे ऋषीने दिलेलं नाहीये. आजच्या सायन्सने ते उदाहरण दिलंय, पण त्याचं मागलं मर्म सायन्सला कळलेलं नाही. पण त्या उष्णतेमध्ये ज्ञान कसं आहे हे दाखवणारं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी सगळीकडे असतं, पाणी म्हणजे जीवन, कारण जीवन जगण्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणून जलाला, पाण्याला जीवन हा शब्द वापरलेला आहे. जल शब्द हा सुद्धा अगदी सायंटिफिक आहे. ज म्हणजे ज्याच्यापासून जनन होतं आणि ल म्हणजे ज्याच्यामध्ये लय होतो, असं जे काही द्रव्य त्याला जल असं म्हटलेलं आहे. हे उपनिषदातलं तत्वज्ञान बघा. जल म्हणजे जनन आणि लय, जन्मही त्याच्यापासून आणि लय त्याच्यात, हे आजच्या सायन्सनी शोधून काढलंय. ही पृथ्वी आपण ज्याच्यावर वावरतो, हे सगळे जीव पृथ्वीवर वावरतात, हे कशातून उत्पन्न झालेत, पाण्यामधून, हे आज सायन्सने मान्य केलंय. ही पृथ्वी एकेकाळी संपूर्ण जलमय होती, हळूहळू पाणी कमी कमी होत गेलं, भूमी निर्माण झाली आणि पाण्यातले प्राणी भूमीवर येऊन राहायला लागले. म्हणजेच या जलामधूनच जनन झाले भूमीचं. आणि लय केव्हा होणार आहे, त्या पाण्यामध्येच होणार आहे. प्रलय ज्यावेळी होईल त्यावेळी तुफान पाऊस पडेल, समुद्राला उधाण येईल आणि सगळं त्या पाण्यामध्ये मिसळून जाईल. म्हणून जल, त्याला जीवन म्हटलंय, हे सगळ्या दृष्टीने महत्वाचं. या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, हे पाणी बाकी सगळे पदार्थ लोखंडापासून सगळे उष्णतेने प्रसरण पावतात. पाणी सुद्धा उष्णतेने प्रसरण पावतं. तुम्ही जर आदण ठेवलं चुलीवर, पाणी काठोकाठ जर भरलेलं असलं, पाण्याला उकळी यायला लागली की पाणी बाहेर सांडायला लागतं. का, प्रसरण पावलं पाणी, म्हणून त्या भांड्यात मावण्याचं झालं, प्रसरण पावलं. आता हे साधारणपणे वातावरणाचं जे तपमान असतं ते 25, 26, 27 पर्यंत, तिथून वाढत गेलं तर पाणी प्रसरण पावत जातं. थंडी लावली की आकुंचन होत जातं, कारण हीट एक्सपांडच्या उलटं कोल्ड कॉन्ट्रॅक्ट. तसं पाणी पण आकुंचन पावत जातं. कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 4 डिग्रीपर्यंत पाणी आटलं म्हणजे आकुंचित झालं थंडीमुळे, म्हणजे त्याच्या पुढे त्याचं आकुंचन होत नाही. 4 डिग्री सेल्सिअसचं तापमान जर 3 डिग्री झालं तर पाणी पुन्हा प्रसरण पावतं. 3 पेक्षा 2 झालं की आणखीन प्रसरण, 1 म्हणजे आणखीन प्रसरण, 0 म्हणजे आणखीन प्रसरण, आणि मग त्या पाण्याचं बर्फ तयार होतं. ते पाणी पाण्यापेक्षा ते बर्फ झालेलं जास्त प्रसरण पावलेलं असतं, म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतं. का केलं असं? बाकी सगळे पदार्थ उष्णतेने प्रसरण पावतात, पाणीच फक्त एका ठराविक मर्यादेत भलतंच असंगत आचरण दाखवतं. कुणी केलं हे सगळं? ईश्वराने केलंय. याचं कारण, त्या एखाद्या सरोवराचा विचार करा. सरोवरात पाणी आहे, थंडी चालू झाली, आटत गेलं पाणी, आकुंचन पावत गेलं. 4 डिग्रीपर्यंत आकुंचन पावलं की ते सगळ्यात जड होतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी, वजन तेवढंच, म्हणून ते जड झालं, म्हणून ते त्या तळ्यामध्ये खाली जात. 3 डिग्री झालं की प्रसरण पावलं पाणी, मग ते वर आलं. म्हणजे 4 डिग्री सगळ्यात खाली, त्याच्यावर 3 डिग्रीचं, त्याच्यावर 2 डिग्री, 1 डिग्री, 0 डिग्री, आणि त्याच्यावर बर्फ. म्हणजे सगळ्यात वर पृष्ठभागावर बर्फ असतो आणि खाली पाणी असतं. का ही योजना केली? कुणी केली? कारण ते जे ब्रह्म आहे, जे चराचरात भरलेलं आहे, त्यांना, त्या ब्रह्माला जलचरांचं रक्षण करायचं असतं. ते जर सगळं तलाव पाण्यानी बर्फामध्ये रूपांतर झालं तर सगळे जलचर मरतील, ते मरू नये म्हणून योजना केली. म्हणून तप हे किती ज्ञानमय आहे असं ऋषी म्हणतोय. त्याच्यासाठी हे आजच्या सायन्सला नाही उलगडलेलं अजून. हे का घडलं माहित नाही, होतं एवढंच माहित आहे त्यांना. का घडलं? आपोआप काही गोष्ट घडत नाही, घडवणारा कोणीतरी पाहिजे, हा सायन्सचा मूलभूत सिद्धांत आहे. पण हे सायंटिस्टच विसरतात आणि हे सगळं आपोआप घडतं म्हणतात. सायन्सचा मूलभूत सिद्धांत आहे, आपोआप कुठलीही गोष्ट घडत नाही. एखादी घटना घडली तर त्याचं कारण असलंच पाहिजे मागे त्याच्या, आणि ते कारण म्हणजे ते घडवणारा कोणीतरी असला पाहिजे, म्हणजे एजंट पण असला पाहिजे, कोणीतरी करता कोणीतरी असला पाहिजे. तो करता म्हणजे हा ईश्वर. हे उपनिषदाने शोधून काढले, आजच्या सायन्सला अजून माहीत नाही. आजचं सायन्स अजून ईश्वर मानत नाही हे सांग. आता ईश्वर हा शब्द मी वापरला, कशाला ईश्वर मानायचं? ईश म्हणजे अधिकार गाजवणे. अशी शक्ती या विश्वाच्या मागे आहे जी अधिकार गाजवते सगळ्यावर, त्याला ईश्वर असं म्हटलंय. मग कल्पनेने त्याच्यावर कोणी असेल अधिकार गाजवणारा आणि असं म्हणायचं, आणि परमेश्वर शब्द काढायचा. परम म्हणजे आणखीन वरचा, श्रेष्ठ. तसं ब्रह्म आणि परब्रह्म असे शब्द आपल्या लोकांनी निर्माण केलेले आहेत. पण याच्यावरून कळतं की या तपसाची येते ब्रह्म हिते किती विचार या ऋषीने केलेला आहे. सगळ्या सृष्टीचा विचार केला आहे. आणि म्हणून बघा तुम्ही, एखादं बीज झाडाचं असलं, त्याला जल आणि उष्णता मिळाल्याशिवाय त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होत नाही. थंडी जर असेल तर काही होणार नाही, पाणी नसेल तरी काही होणार नाही. आणि म्हणून यांनी जे सांगितलंय ते अगदी मूलभूत तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय. आता हे सगळं सांगितल्यानंतर तो म्हणतोय की प्राणापासून मन तयार होतं. प्राण हा शब्द कशाला वापरलाय? प्रकर्षेन आनती इति प्राण, जो सगळ्या गोष्टी हलवतो तो प्राण. म्हणून काही उपनिषदामध्ये ब्रह्माला किंवा आत्म्याला प्राण हा शब्द लावलाय. तो हलवतोय. या जगात जी हालचाल चालली ही त्याच्यामुळे होतीये, म्हणून तो प्राण. या प्राणापासूनच मन तयार होतं हे विधान आहे ऋषीचं. आणि अगदी ते खरोखर आहे. जिथे प्राण आपल्याला दिसतो तिथेच मनाचं अस्तित्व जाणवतं. आता लोखंडाचे काम असेल तिथे प्राणाची जाणीव आपल्याला होत नाही, मनाची जाणीव पण होत नाही. पण एखादा प्राणी जर असेल, म्हणजे प्राण असलेले कुठलं तरी देह, तिथे लगेच मन आहे हे जाणवतं आपल्याला. म्हणून प्राणापासून मन उत्पन्न होतं असं ठामपणे या ऋषींनी सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतोय मनामुळे सत्य तयार होतं. मनाचा सत्याचा काय संबंध? सत्य म्हणजे जी गोष्ट आहे ती, मग त्याचा मनाशी काय संबंध? पण जी गोष्ट आहे ती आहे का नाही हे ठरवणार कोण? मन ठरवतं. म्हणून मनापासून सत्य उत्पन्न होतं. आता हे एका वेळी तुम्हाला पटणार नाही म्हणून सांगतो की सत्य हे दोघांच्याही बाजूला असतं. आणि म्हणूनच कोर्टात वाद होतात ना, हा म्हणतो माझं सत्य, तो म्हणतो माझं सत्य. म्हणजे सत्य कोण ठरवणार? मन ठरवणार. या दोघांचा वाद होतो म्हणून तिसऱ्याकडे जायला लागतं, तो न्यायाधीश. त्याला वाटेल, त्याच्या मनाला वाटेल, तो सत्य धरतो आणि निकाल देतो. खरं सत्य कळायला मार्ग नाही. म्हणून हा ऋषी स्पष्टपणे सांगतोय की सत्य हे मनावरच अवलंबून असतं. पुढे तो म्हणतोय या मनामुळे लोक तयार होतात. आता लोक म्हणजे काय? काही प्राण्यांचा एक समूह म्हणजे लोक. कमीत कमी दोन तर पाहिजेत, समूह म्हटलं की दोन पाहिजेत. एक असेल तोपर्यंत लोक नाही, दोन झाले की लोक झाला. म्हणजे हे लोक कशामुळे होतात? सत्यामुळे. मला हे सत्य वाटतं, तुम्हाला हे सत्य वाटतं, म्हणून आपण एकत्र येतो आणि एकजुटीने काम करायला लागतो, म्हणजे लोक तयार झाला. मांजराला वाटतं उंदराला खाणं हे सत्य, मग अनेक मांजरं अशी असतात त्यांना तेच वाटतं उंदीर आपलं खाद्य, त्यांचा लोक तयार झाला. मारजार लोक नाव द्या त्याला. कुत्र्यांना वाटतं मांजर आमचा शत्रू, त्याला मारलंच पाहिजे. असं समजणारे सगळे प्राणी, सगळे कुत्रे एकत्र येतात, कुत्र्यांचा लोक तयार झाला. श्वान लोक असं म्हणायला हरकत नाही. आता माणसामध्ये सुद्धा बघा, हिंदू एका विशिष्ट पद्धतीने वागतात, म्हणजे विशिष्ट मनाला धरून विशिष्ट सत्य मानून त्याच्याभोवती आचरण करतात. ते सगळे हिंदू, हिंदू लोक तयार झाले. कुराणालाच खरं मानणारे मुसलमान, ते झाले. मनावर आहे सगळं, कारण ते मनाने मानतात सत्य कुराणात आहे म्हणून. हे सगळं कसं झालं हे या ऋषीने शोधलं, हे अलौकिक आहे. आणि तो पुढे म्हणतोय हा ऋषी की लोक तयार झाले म्हणजे कर्म होतं, तोपर्यंत नाही. हा मूलभूत सिद्धांत ऋषीने मांडलेला आहे. लोक बनले तरच कर्म आहे, नाही तर कर्म नाही. आता कर्म हा शब्द म्हणजे काहीतरी करणे. क्रू धातू आहे, क्रियामध्येही क्रू धातू आहे. कृती करणे क्रू धातू आहे. क्रिया, कृती, कर्म, कर्तव्य, काय फरक? त्याच्यात हा फरक दाखवला आहे. ज्यावेळी लोक तयार होतात त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या संबंधात काहीतरी कृती करणं म्हणजे कर्म. मी एकटा असेल, मी कुठेतरी गेलोय, अरण्यात पडलोय, दुसरा कोणी माणूस नाही, भूक लागली म्हणून नदीचं पाणी पिलो, काही कर्म झालं नाही. कृती झाली फक्त, किंवा क्रिया झाली, वेगळं काही झालं नाही. पण त्या पाण्यामध्ये मुंगी पडलेली मी बघितली आणि काही कारण नसताना किनाऱ्याचा एक दगड काढून तिच्या डोंबलात घातला आणि बुडवून मारली तिला, त्या क्षणी कर्म झालं, वाईट कर्म झालं. काही कारण नव्हतं, मारलीस तिला. त्याच्याऐवजी मी झाडाचं पान घेतलं किनाऱ्यावरून, त्यात घातलं, त्या मुंगीला अलगद बाहेर काढलं, काठावर ठेवलं, तिचा जीव वाचवला, कर्म झालं. ते कर्म फळ देतं. क्रिया फळ देतं नाही असं नाही, क्रियासुद्धा फळ देते, पण कर्म हे कालांतराने फळ देतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या या कर्मावरून पुनर्जन्म सिद्धांत तयार झाला की या जन्मात जी कर्म तुम्ही करता ती जर फळाला आली नाहीत तर त्यासाठी ती भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागतो. हा दुसरा जन्म म्हणजे पुनर्जन्म. आत्ता आपला जन्म, याच्या आधी आपले जन्म झालेत, ते पूर्वजन्म. म्हणजे पूर्वजन्म हा जन्म आणि पुढला जन्म म्हणजे पुनर्जन्म.
0: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

श्रोते हो स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. या कार्यक्रमाची प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अहो किती डुया आल्या, किती डुया गेल्या, उद्धारांचं होईना आणि जाती भेदाचं मळकण.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. त्याचा हा सातवा श्लोक आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे नीव व्हावे. मागच्या सहाव्या श्लोकात समर्थाने सांगितलं की काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ या असुरी संपत्तीपासून सर्वांनी, विशेषतः साधकाने, दूर राहावं आणि धैर्य, सहनशीलता, नम्रता या दैवी संपत्तीचा आश्रय करावा. ही दैवी संपत्ती प्रयत्नपूर्वक अंगी बांधवावी. प्रपंच नेटका करण्यासाठी देखील हे गुण आवश्यक आहेत. मग परमार्थाची साधना करताना, म्हणजे अनंत राघवाचा सूक्ष्म पथ आक्रमताना, हे गुण तर विशेषत्वाने हवेत. या गुणांच्या जोडीनं दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, आनंद हे सद्गुण देखील आवश्यक आहेत. या श्लोकामध्ये तीन सद्गुणावर समर्थाने भर दिला आहे. पहिली गोष्ट आहे धारिष्ट, धैर्य, सात्विक धृती. त्यातही पुन्हा श्रेष्ठ धारिष्ट त्यांना अपेक्षित आहे. प्रपंचातील अडीअडचणींना, संघर्षांना तोंड देताना धैर्य हवंच. भित्रेपणाने संसार देखील होत नाही. परमार्थात विशेषत्वानं सात्विक धृती पाहिजे. संसारी मंडळी सामान्यतः देहाला केंद्रबिंदू मानून, देहबुद्धी बळकट धरून जीवन जगत असतात. त्याउलट परमार्थात देहमनबुद्धीची आसक्ती टाकून देहातीत परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधक प्रयत्नशील असतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी एवढीच वाटचाल करण्यासाठी ध्यान, नाम, तत्त्वम पदार्थ चिंतन ही अंतरंग साधना करत राहतो. उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकोबांची गाथा, इतर संत वाङ्मय याचं अधिकारी व्यक्तींकडून श्रवण करावं. त्याच्यावर आपण चिंतन, मनन आणि तदनुसार आचरण यात जर साधिक गोडी घ्यायला पाहिजे. साहजिकच तो संसारी माणसापासून थोडा वेगळा पडतो, कारण दोघांचे छंद वेगळे, एकमेकाला विरोधी असतात. अशावेळी तो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे असं त्याचं होतं. मग अशी एकांतप्रिय, अंतर्मुख वृत्तीची चिंतनशील साधक व्यक्ती समाजात फार थोडे असतात. रजोगुणी प्रवृत्ती इतर क्षेत्राप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात देखील आपला प्रभाव पाडत असते. बहिरंग साधनेत ही मंडळी मुख्यतः सहभागी होतात. वैयक्तिक साधना करताना फारशी दिसत नाहीत. वस्तुतः परमार्थ हा सत्वगुणी मंडळींचा प्रांत आहे. प्रथम दररोज एकांतात 1 ते 3 तास

ची साधना करून नंतरच परमार्थ प्रचेच्या प्रमार्थ प्रचाराच्या कार्यात सहभाग घ्यायचा असतो. असं जर होत नसेल तर साधकानं मोठ्या चातुर्यानं आणि धैर्यानं त्यांची मने न दुखावता पण त्यांच्यापासून थोडं अंतरावर राहिलं पाहिजे. आपल्या साधनेच्या ईश्वरप्राप्तीच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये व्यग्र न होता, कुणाच्या भिडेला बळी न पडता, साधनेत स्थिर राहण्यासाठी स्थैर्य आणि श्रेष्ठ धारिष्ठ पाहिजे. कुटुंबीय मंडळीपासून देखील विरोध होतो असे संतचरित्रावरूनही दिसते. अशा परिस्थितीत सर्वच आघाड्यांमधून होणारा विरोध, अपमान, निंदा, तिरस्काराची नजर या सर्वाला शांतपणे सामोरे जायला धैर्य लागतं. सहनशीलता हवी असतं आणि शिवाय मी इतकं सहन करतो असंही मनात वाटू नये. अंतर्बाह्य अम्मा युद्धाचा प्रसंग असे श्री तुकाराम महाराजांनी म्हणतात. बहुतेक साधकांना अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागतं, तेही आनंदानं, शांतीनं. बाहेरच्या संघर्षाला तोंड देत असतानाच मनाला अंतर्मुख करून आतील मीचा आत्म्याचा शोध ध्यानाने घ्यायचा असतो. याशिवाय अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत. त्या त्रिविध तापांचा मुकाबला करताना धैर्य खचून चालत नाही. व्याधी, अपघात यातून निर्माण होणारी शारीरिक दुःख, आवडत्या व्यक्तीच्या वियोगाने उद्भवणारे मानसिक दुःख, व्यवहारातील स्पर्धा, इतर प्रतिकूल परिस्थिती या सर्वाला सामोरे जाताना धारिष्ठाबरोबर कमालीची जिद्द हवी. कशानेही नैराश्यता हातबलता येणार नाही याविषयी जागरूक हवं आणि हे सर्व सहज आनंदाने व्हायला पाहिजे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, काही वेगळं करतो आहोत असा भाव नसावा. ते आपले स्वाभाविक जीवन भाव आहे. प्राप्त परिस्थितीशी झगडताना पुष्कळ वेळा आपण कठोर बनतो, कडक भाषा वापरतो, तशी कृती देखील करतो, पण हे समर्थना अपेक्षा नाही. धारिष्ट जिद्द याबरोबरच नम्रता अंगी यायला हवी. नम्रत्वेन उन्नमंतहा असं वचन आहे. फळभारानं वृक्ष जसे खाली नमतात ना, वागतात, तसे सद्गुण वर्धिष्णू झाले आणि अंगी मुरतील तसे मनुष्यानं नम्र व्हायला पाहिजे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे असा तिसरा चरण आहे. वाणी गोड, नम्र, सर्वांना सुखवणारी असावी. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनुष्य जितका नम्र असेल तितका तो सर्वांना प्रिय होतो. या श्लोकात म्हटलंय, अशा सर्व सद्गुणांनी सर्वांना विशेषतः सज्जनांना निवळीत जावं, सर्वांना आनंद संतोष वाटेल असा आपला आचार विचार आणि उच्चार असावा. आपले जीवन आदर्श घडवावे असे वाटत असेल तर हे गुण अंगी बाणवणं अत्यंत जरूर आहे. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

या पुराणाचं नामच भविष्य पुराण आहे आणि भविष्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं भविष्य हे प्रकाशमय असावं असंच वाटतं. कोणालाही असं वाटत नाही की माझं भविष्य हे अंधकारमय असावं असं कोणालाही वाटत नाही. बरे लोड शेडिंग का असो ना, पण कोणालाही असं वाटत नाही की आपलं भविष्य हे अंधकारमय असावं, ते प्रकाशमय असावं. म्हणून सूर्य ही देवता, सूर्य हे तत्व, प्रकाश तत्व आहे, तेजाचं तत्व आहे. त्याकरता भविष्य पुराण आणि सूर्य यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे, म्हणून तो विषय जास्त सविस्तर मांडला. सप्तमी तिथीचं वर्णन करत असताना किंवा सूर्य उपासनेचं वर्णन करत असताना महर्षी सुमंत म्हणतायत की हे सप्तमी व्रत स्वरूपात जर केलं, रथ सप्तमी हा दिवस किंवा येणारी प्रत्येक शुक्ल पक्षातली सप्तमी, 12 महिने 12 आदित्यांचं पूजन करणं, सूर्य उपासना करणं, सप्तमी तिथीच्या दृष्टीने सप्त सप्त पिढ्यांचा उद्धार होतो असा हा उल्लेख या ठिकाणी. मागच्या पुढच्या असणाऱ्या 7-7 पिढ्यांचा उद्धार, नाहीतरी आपल्याकडे 7 पिढ्यांचा विषय म्हणलाय. 7 जन्म जसा उच्चार होतो, 7 या आकड्याला फार महत्व आहे. सप्ताह जो आहे, सप्त स्वर आहेत, सप्त वार आहेत, सप्त आवरण आहेत, सप्त ऋषी आहेत, या सप्त संख्येला जे काही वेगळं महत्व आहे, म्हणून सप्तमी ही तिथी किंवा सप्तमी हे व्रत करत असताना 7 पिढ्यांचा उद्धार, 7-7 पिढ्यांचा विचार केला आहे. जसं 7 पिढ्या म्हटल्या की त्याला सपिंड असं म्हटलं जातं, त्या 7 पासून 14 पिढ्यापर्यंत समानोदक असं म्हटलं जातं, आणि 14 पासून 21 पिढ्यांपर्यंत सगोत्र असं म्हटलं जातं. सपिंड, समानोदक आणि सगोत्र असं 21 पिढ्यापर्यंतचा अभिषेक आपल्या शास्त्र ग्रंथांनी त्याचं चिंतन केलेलं आहे. म्हणून तर अनेक कुळांमध्ये सुद्धा सूर्य उपासना पिढ्यानपिढ्या चालत आलेली दिसते. नव्हे तर सूर्याची नावं सुद्धा आपल्या पुत्रपौत्राधिकांना, उदाहरणच द्यायचं झालं तर नाथांचं कुळ जे आहे, नाथांचा वंश, नाथांच्या पूर्वजांमध्ये भानुदास महाराज, सूर्यनारायण महाराज ही नाव आहे. सूर्याची उपासना घराण्यातच आहे. म्हणून सप्तमी ही तिथी किंवा या व्रताचं आचरण करण्याची पद्धती जशी होती, या व्रताच्या निमित्ताने ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात, याचं यापूर्वीच आपण बघितलं आहे की धन, पुत्र, पौत्रादी, आरोग्य, विद्या, विनय, धर्म आणि ज्या काही अप्राप्य गोष्टी आहेत त्याही प्राप्त होतात, अशी सूर्याची कृपा आहे, सर्व काही देणारा. पण हे व्रत करत असताना माणसाने कशा पद्धतीने करावं, तर मुख्य अट अशी आहे की कुठलंही व्रत करत असताना, व्रत म्हटलं

0: की नियमबद्ध जीवन आलं. व्रत म्हणजे नियमबद्धता आहे, व्रतस्थ जीवन जे आहे. नियमांशिवाय जीवन आणि नियमबद्ध जीवन यामध्ये फरक आहे. नियमबद्ध जीवन जगण्यासाठी संकल्पाची आवश्यकता असते. नियमाशिवाय जगायचं असेल तर काही संकल्पाचा विषय नाही, तो कसाही जग. पण नियमबद्ध जीवन जगण्यासाठी त्याला संकल्पाची आवश्यकता. आणि संकल्प असे असतात की पहिला मुद्दा यात सांगितला आहे की त्याचं मनाने त्याने सर्वत्र समभाव निर्माण केला पाहिजे. व्रत हे यासाठीच आहे, मनावर अंतरंगावर संस्कार करण्यासाठी व्रत वैकल्य आहे. अंतरंगावर संस्कार करण्यासाठी व्रत वैकल्य आहे. उपवास शब्दाची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. भविष्य पुराणात सुद्धा व्याख्या आहे. विविध ठिकाणी ही व्याख्या आली की उपावृतस्तु पापेभ्यो यस्तु वासही गुणैसह उपवासस्य विज्ञेयः सर्व भोग विवर्जितः. त्याला उपवास म्हटलं की उपावृतस्तु पापेभ्यो. आवृत जे आवरण आहे ते आवरण काढून टाकणे. उपवास शब्दामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग येतो की उपावृत असतो पापेभ्यो, पापरूपी आवरण काढून फेकणे. पापी विचारांचं, पापी कर्माचं, पापी लोकांच्या संगतीचं सुद्धा असणारं आवरण काढून फेकणे उपावृत असतो पापेभ्यो. आणि गुणांचा स्वीकार करणे, सद्विचारांचा स्वीकार करणे उपवासस्य विज्ञेयः. अशा सगळ्या चांगल्या गोष्टींसह वास्तव्य त्याला उपवास असं म्हटलं. चांगल्या गोष्टींसह वास्तव्य, त्यांचा सहवास मिळाला पाहिजे. सद्विचारांचा सहवास, सज्जनांचा सहवास. म्हणून तर वास्तवात उपवासाच्या दिवशी म्हटलेलं आहे की माणसाने कठोर बोलू नये, कोणाची निंदा करू नये, अहंकारयुक्त भाषण करू नये. हे खरे उपवासाचे नियम आहे. नेमकं त्याच दिवशी काळ भांडण होतं. खाण्याचा मुद्दा हा दूरचा झाला, पण उपवासाच्या दिवशी नियंत्रण कसं आहे, अंतरंगावरती किंवा अंतःकरणावरती असणारं नियंत्रण काय. म्हणून या व्रतामध्ये संपलं की सर्वत्र समभाव निर्माण होईल असा मनाचा संकल्प असावा. कारण सूर्याचंही तसंच आहे. असं नाही की सूर्याचे किरण पुण्यावर जास्त आहेत आणि दुसऱ्या दिल्लीवर कमी आहेत. सर्वत्र समान त्याचे प्रकाश जातो आहे. जिथं जिथं त्या प्रकाश किरणांना पोचतात आहे तिथपर्यंत सूर्यप्रकाश पोचतो आहे. कुठलाही भेद न करता की इथं चिखल आहे, इथं कमळ आहे, इथं एखादा राजमहाल आहे, इथं झोपडी आहे, असा कुठलाही भेद न ठेवता सूर्याचे प्रकाश किरण सर्वत्र समान पोचतात. आणि पोचतानाही तिथं लिप्त होत नाही हे वैशिष्ट्य आहे. असं आहे की चिखलात सूर्याचे किरण गेलेत पोचले म्हणजे त्यांना चिखल लागला असं होत नाही. किंवा एखाद्या राजमहालापर्यंत सूर्यकिरण पोचले म्हणजे तिथंच अडकून पडले असंही होत नाही. तर सूर्याची जसं ही प्रवृत्ती किंवा हा विषय आहे त्याचप्रमाणे समभाव ठेवून व्रतवैकल्य म्हटलंय. या काळात व्रतकाळामध्ये त्याने अखैव अखंड सूर्यचिंतन करणं, सूर्य महात्म्याचा विचार करणं हा एक मुद्दा आहे. हे सगळे व्रत, कुठलंही व्रत करत असताना ज्या देवतेचं व्रत करत आहोत त्या देवतेच्या संबंधाने चिंतन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग बाकीचे शारीरिक नियम असतात, मानसिक, वाचिक. शारीरिक नियमसुद्धा त्याला इतरही येतातच, कारण शरीर हे धर्मसाधन आहे. शरीरमाध्यम खोल धर्मसाधनम, धर्मसाधन आहे. तेव्हा शरीरालासुद्धा काही नियमांची आवश्यकता आहे. काय काय गोष्टींचा त्याग करावा लागतो. तसं पूर्वापार एक गोष्ट आपण बघतो की श्रावण महिन्यातला रविवार असेल तर त्या रविवारी सूर्योदयापूर्वी स्नान करावं, केसाला तेल लावू नये, वगैरे वगैरे जे काही नियम आहे तसेच काही हे नियम शरीरासंबंधाने. थोडक्यात इथे म्हटलंय की हे व्रत करत असताना त्या दिवशी त्याने आपल्या केसांना तेल लावू नये आणि नील वस्त्र परिधान करू नये. त्या दिवशी नील वस्त्र परिधान करू नये. नील वस्त्र हे अर्थात सूर्याचा पुत्र शनैश्चर्याचं वस्त्र आहे. काय मोठं विशेष आहे, पिता अतिशय तेजस्वी आणि दोन्ही मुलं काळी आहेत. पिता तेजस्वी आहे, सूर्य तेजस्वी आहे, पण शनैश्चर आणि यमराज दोघांचे दर्शन लोकांना नकोसं वाटतं. दोघं आपल्या वाट्याला येऊ नये असं सगळ्यांना वाटतं. पण सूर्य मात्र, पिता जो आहे तो अत्यंत तेजस्वी आहे. आणि याला कारण तसं म्हटलं जा की सूर्याची पत्नी सूर्याच्या तेजाने दीपित झाली, त्याचं तेज सहन करू शकली नाही म्हणून प्रजा जन्माला आली ती काळी जन्माला आली. पतीचं तेज सहन करू न शकलेली पत्नी, जसं धृतराष्ट्र पांडू विदुर यांच्या निर्मिती संबंधात सुद्धा जो विषय आहे तो असाच आहे की वेदव्यासांचं तेज सहन न करू शकल्यामुळे पुढे प्रजा कशी निर्माण झाली आहे तोच विषय या ठिकाणी. की यमराज काळे कसे काय, शनी काळा कसा काय, यमुना काळी कशी काय, तर पतीचं तेज सहन न करू शकल्यामुळे या सूर्य प्रजा सुद्धा जी काळी आहे. ज्या दिवशी या दिवशी म्हणून आपण श्रावणी रविवाराचं महत्त्व आहे, तो आदित्यवार नीलवस्त्र परिधान न करणं आता याच्याशी विज्ञान संबंधित आहे. विविध रंग जे आहेत त्या रंगांची तीव्रता त्या त्यानुसार त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या देवतेला तो रंग का आवडावा का आवडू नये, त्या त्या देवतेचं असणारं तेज, त्या देवतेचा अधिकार, त्याचं क्षेत्र म्हणून आहे. प्रारंभापासून शेवटापर्यंत असणारे रंग, तसं गणपतीला लालच रंग आवडतो कारण तो प्रारंभी असणारा रंग आहे, सुरुवातीचा रंग आहे. कालच्या एका विषयामध्ये एक आणखीन जो मुद्दा सांगायचा की जसं सूर्याचं रूपक सांगितलं रथाचं, तसं सारथी सुद्धा जो अरुण म्हटला, आता हा सारथी कोण, त्याचाही मुद्दा थोडासा जो खुलासा करणं आवश्यक ठरतो. की जसं चाक आहे हे सगळं कालचक्र आहे, 12 राशी किंवा 12 महिने हे जसे आर्य ठरलेत, 6 ऋतू आहेत, 3 नाभी 3 चातुर्मास आहेत, हे जसं सूर्यचक्राचं वर्णन झालं तसा सारथी सुद्धा. मला एकाने असाच प्रश्न केला होता की हे सगळं जसं रूपकात्मक सांगितलं तसं हा अरुण कोण, अरुण कोण आहे. तर अरुण याचं चिंतन केल्यावर असं लक्षात येतं की नेहमी आधी रथ समोर आल्यावर दिसतो तो सारथी, मग रथी दिसतो तो सारथी. 12 वाजेच्या सूर्याला कोणी अरुण म्हणणार नाही, सूर्योदय होतो तेव्हा अरुणोदय झाला असं म्हटलंय. सूर्योदय होत असताना अरुणोदय, सर्वप्रथम दर्शन होतं ते अरुण स्वरूपामध्ये दर्शन होतं. अरुण म्हणजे लालिमा, अरुण म्हणजे जे जो प्रारंभीचा रंग आहे ती लालिमा जी आहे, ती नंतर दिसत नाही दिवसभरामध्ये. जी सुरुवातीला प्रातःकाळी दिसते ते नंतर दिसत नाही, तसा हा सारथी. आणि तो अपंग आहे, अरुण हा अपंग आहे, जो गरुडाचा बंधू आहे, अपंग आहे. रूपकात्मक हे जे सगळं वर्णन या ठिकाणी आहे म्हणून सूर्य उपासना करत असताना या गोष्टी सांगितल्या आणि जेणेकरून सूर्य देवतेचा अपमान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडून, एक ज्या पूर्वीच्या विविध कहाणी आहेत त्या कहाण्यांमध्ये सुद्धा वर्णन आहे की सूर्यदेव जेवायला आले, राजाच्या राणीकडे आले, पहिल्याच घासाला केस आला वगैरे, पुढे काय घडलं वगैरे, ही जी सगळी कहाणी जी आहे. पण त्यातला जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. शारीरिक पावित्र्य, मानसिक पावित्र्य, वाचिक पावित्र्य, ज्या वास्तूचं पावित्र्य आहे, व्यक्तिगत चारित्र्या संबंधाने सुद्धा आहे, या सगळ्या गोष्टींचा विषय त्यामध्ये आहे. कहाणी म्हणजे केवळ ते गोष्ट सांगितली अशातला भाग नाही, तर हे केवळ मानवाच्या सुखस्वास्थ्यासाठी नियमबद्ध जीवनासाठी वर्णन केलेला विषय आहे. म्हणून या व्रताच्या दिवशी सूर्यदेवतेचा अपमान होईल किंवा एरवीसुद्धा अपमान होईल अशा प्रकारचं वर्तन नसावं. काय काय लोकांना अतिशय चुकीच्या सवयी असतात, वास्तवात शास्त्रीयदृष्ट्या प्रचंड दोष आहे, की आपण काय करतो हे सुद्धा कळत नाही. जी व्यक्ती सूर्याच्या दिशेने लक्षात येत नाही तो रस्त्याने चाललेला आहे, सूर्यबिंब दिसत आहे आणि खुशाल थुंकला आहे, गोष्ट क्षुल्लक आहे. सूर्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही, पण याची चूक आहे, आचरणामधला दोष आहे. सूर्याकडे पाय करून बसणं, सूर्याकडे बघून थुंकणं, हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा आरोग्यावर सुद्धा हा परिणाम आहे. सूर्यदेवतेकडे मुख काढून मलमूत्राजी विसर्जन करणं हा सुद्धा दोष अपराध म्हटलाय, आणि त्याच्याने हृदयाचे विकार निर्माण होतात. सूर्य ही ऊर्जा आहे, सूर्य ही शक्ती आहे, सूर्य हे तत्व आहे. या साध्या साध्या गोष्टी ज्याने पाळल्या, आणि पूर्वीच्या म्हणून उपनयन प्रसंगी सुद्धा त्या बटूला या गोष्टी सांगितल्या जात असत, शास्त्र शुद्ध आचरण त्याने करावं. आणि असं काय असं म्हणून केलंय की त्याचं काय चिंतन केल्यावर त्यातनं लक्षात येतं की या बारीक सारीक गोष्टी आहेत. 12 ही महिने 12 सूर्यांचं असणारं पूजन आहे. त्यानंतर पुढे एक संवाद या ठिकाणी सांगितला महर्षी सुमंत आणि शतानिक यामध्ये. हा जो संवाद आहे तो जो संवाद भगवान श्रीकृष्णांचा पुत्र सांब आणि श्रीकृष्ण यामध्ये हा संवाद झालेला आहे. संवादात संवाद, संवादात संवाद अशी ही रचना आहे. सुमंत सांगतात की शंख नावाचे ऋषी होते. शंख ऋषींच्या आश्रमामध्ये काही विद्यार्थी शिक्षणासाठी आहे, वेदाध्ययन करतायत. अतिशय सुंदर असा हा आश्रम आहे. आजूबाजूला जे फुलांनी फळांनी बहरलेली अशी वृक्ष आहे, हरणांचा संचार आहे. जे हरिणे अशा पद्धतीने आहेत की आपल्या शिंगांनी शेजारी असणाऱ्या हरिणाचं अंग खाजवण्याचा असा त्यांचा एक जे क्रिया चाललेली आहे. तसंच भ्रमरांचं गुणगुणणं किंवा संचार आहे. आणि अशा आश्रमामध्ये गुरु शंख जे आहेत ते आपल्या या विद्यार्थ्यांना, सूर्य उपासक जे असे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्या प्रदान करतायत, शिकवतायत, अध्ययन चाललेलं आहे. असं अध्ययन चाललेलं असताना तेवढ्यात त्या आश्रमामध्ये एका द्विजाचं आगमन झालं. हा द्विज तिथं आलेला आहे, विद्यार्थी बसले, गुरु बसलेले आहेत, आणि या द्विजाचं आगमन झालं. तेवढ्यात गुरूंनी विद्यार्थ्यांना म्हटलं की आता तुम्ही इथून उठा, अध्ययनामध्ये व्यत्यय आला आता, कारण अचानक व्यक्ती तिथं आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की आता इथून तुम्ही उठा आणि दुसरीकडे जा, तुमच्या कार्याला लागा. कारण अध्ययनामध्ये आलेलं जे विघ्न असेल किंवा अध्ययनामध्ये आलेला व्यत्यय म्हणजे अनध्याय असं म्हटलंय. अनध्याय, अभ्यासात लक्ष लागत नाही. जर कोणी एखादी व्यक्ती आली किंवा आणखी काही व्यक्ती आला तर अभ्यासात लक्ष लागत नाही, लक्ष विचलित होतं. त्याला लक्ष विचलित होणं म्हणजे अनध्याय, दुर्लक्ष झालेलं आहे. साहजिक सांगितलं की हे मुलांना तुम्ही आता जा. त्यानंतर त्या द्विजाने विचारलंय शंखमुनींना की ही कोण मुलं आहेत, त्यांना आपण काय शिकवतात. तेव्हा शंखमुनी सांगतायत की हे भोजक कुमार आहे. भोजक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा ब्राह्मण समुदाय, केवळ सूर्य उपासना ज्या कुलामध्ये चालत आलेली आहे त्यांना भोजक असं म्हटलं जातं. सूर्य उपासना त्या कुळामध्ये चालत आलेली आहे. हे भोजक कुमार आहेत, हे वेदाध्ययन करतायत, सूत्रकल्पासह वेदांचं अध्ययन करतायत, आणि यांना विशेषतः आम्ही सूर्यपूजन, हवनविधान, सूर्यप्रतिष्ठाविधी आणि रथयात्रा अथवा सूर्यव्रत वैकल्यांचं शिक्षण मी या ठिकाणी देत आहे. असं सांगितल्यानंतर तो द्विज म्हणतोय की मलाही जरा सूर्य महात्म्य सांगा, सूर्यासंबंधाने मलाही सांगा. त्यावेळेला शंखमणी हा पुढचा विषय सांगतात की हे द्विजा, तुला जी उत्सुकता आहे, मी तुला एक पूर्वीचा प्रसंग सांगतो की सूर्याचं महात्म्य काय आहे, सूर्य उपासनेची फलश्रुती काय आहे. सांब आणि महर्षी वशिष्ठ यांचा संवाद सांगितला. श्रीकृष्णांचा पुत्र सांब वशिष्ठांच्या दर्शनासाठी जेव्हा आला, वशिष्ठांना प्रणाम केला, तेव्हा वशिष्ठ त्याला विचारता, अरे मी तर असं ऐकलं होतं की तुला कुष्ठरोग झाला होता, तुझं सर्व अंग जे आहे ते अतिशय कुरूप झालेलं होतं, आणि असं असताना आता एकही लक्षण तुझ्या ठिकाणी दिसत नाही, काही चिन्ह दिसत नाही, सर्वांग सुंदर झालेला आहे, हा चमत्कार घडला कसा काय? हे सांब, तुझा कुष्ठरोग दूर कसा झाला? त्यावेळेला सांब महर्षी वशिष्ठांना उत्तर देतोय की मी जे कर्म केलं त्याचा परिणाम भोगला, मला शाप प्राप्त झाला आणि शापामुळे मी कुष्ठरोगी बनलो होतो. कारण असताना संकट ओढवून घेतलं, विपरीत कर्म केलं. जेव्हा दुर्वास ऋषी द्वारकेच्या अवतीभोवती आलेले असताना, किंवा इतरही अनेक ऋषीमुनी आहेत, तसं दुर्वास ऋषींचं आगमन द्वारकेमध्ये झालेलं आहे, तेव्हा दुर्वासांचं नाव घेतलं की बाकी कोणीही त्यांच्या वाऱ्याला फिरकत नसत. पण सांबाला मात्र दुर्बुद्धी झाली की दुर्वास ऋषी बसतात कसे, उठतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, थोडस त्यांचे ऍक्टिंग हावभाव करून दाखवला इतर आपल्या नातेवाईकांमध्ये, इतर बांधवांमध्ये, आणि दुर्वासांनी ते बघितलं की हा आपली नक्कल करतो आहे. दुर्वास संतप्त झाले आणि दुर्वासांनी मला शाप दिला, जे मूढतेने अज्ञानाने मी केलं, शाप दिला, तुला कुष्ठरोग होईल, माझ्या शारीरिक व्यंगावर टीका करतोयस, तुला कुष्ठरोग होईल, असा दुर्वासांनी शाप दिला. आणि दुर्वास त्यानंतर जे निघून गेले, सांबाला कुष्ठरोग झाला होता. श्रीकृष्णांचा पुत्र हा शिवशंकराचा अवतार ज्याला म्हटलंय, त्याला कुष्ठरोग झाला. त्यावरती अनेक उपाय सुरू झालेत. जेव्हा त्याला कुष्ठरोग झालेला आहे, वैद्यांच्या द्वारे उपचार चाललेले आहेत. पण सांब सांगतोय वशिष्ठ ऋषींना की मला कितीही औषधी उपाय केले तरी माझ्या कुष्ठरोगामध्ये काहीही बदल होत नव्हता, अनेक इलाज केले. तेव्हा माझ्या पिताश्रींनाही मी शरण गेलो, श्रीकृष्णांनाही शरण गेलो. पिताश्री म्हणताय की हे पुत्रा, धैर्य धारण कर, प्रत्येक गोष्टीचा कालावधी ठरलेला असतो, सुखाचाही कालावधी ठरला, दुःखाचाही कालावधी ठरलेला आहे. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, हे तर चालणार आहे. जे काय कर्मभोग आहेत ते प्राप्त होणार. म्हणून देह म्हटला तर तो देह तिन्ही गोष्टीशी संबंधित आहे की काल कर्म गुणाधीनो देहो अयम पांच भौतिका. हा देह काळानुसार बदलत जातो, देह कर्मानुसारही बदलत जातो, आणि देहाचा तीनही गुणांशी संबंध आहे. सत्व रज तम, काल कर्म गुणाधीनो देहो अयम पांच भौतिका. म्हणून तू आराधना कर, ईश्वराची आराधना कर, सूर्याची आराधना कर, असं भगवान श्रीकृष्णांनी सांब या आपल्या पुत्राला सांगितलं असताना, त्याने सूर्याची जी काही अशी उपासना केलेली आहे, कठोर अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेमुळे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न आहेत, कृपा झाली आहे, आणि सांब रोगमुक्त झाला होता. आजही आपण जेव्हा भुवनेश्वरजवळ अथवा जगन्नाथपुरीजवळ कोणार्कला गेलो की असं सांगितलं जातं, तिथं चंद्रभागा नावाची नदी म्हणून सांगितली जाते. त्या चंद्रभागेला वर्षभरातून एकच दिवस पाणी येतं, आणि इथं सांब या श्रीकृष्ण पुत्राने उपासना केली होती सूर्याची, असंही तिथं माहिती दिली जाते. दोनही प्रकारे सांगतात की सांब त्याच्यावर तिथं कृपा झाली असंही म्हणतात. दुसरं मत असं आहे की सांबपूर हे पाकिस्तानमध्ये आहे, ज्याचं मुलतान हे नाव आजकाल जे बघायला मिळते, याही ठिकाणी सांबाने उपासना केली असंही सांगितलं जातं. दोन्ही भाग आहे, अर्थात त्याने उपासना केली हे निश्चित आहे, सूर्य उपासना केली आणि कुष्ठरोगातून तो मुक्त झाला. म्हणून त्याने उपासना करत असताना सूर्य सहस्त्र नाम याचा उपयोग केलाय. भगवान सूर्यनारायणाची 1000 नामांच्या द्वारे तो नित्य स्तुती करत असे. सूर्याला अर्घ्यदान, सूर्याचं त्रिकाल दर्शन आणि अखंड सूर्य चिंतन करता करता तो रोगमुक्त झाला होता.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखांचं हरण केलं, अनेकांना नित्य उपदेश केला, मानवी मनातल्या आंधळ्या श्रद्धा उखडून टाकल्या, आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली। गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यभर माती चिवडत बसला असता, त्याची ज्ञान पातळी वाढलीच नसती। स्वामींकडे कुठूनही माणसं येत असत आणि आपली गारहाणी मांडत असत। स्वामी अंतर्ज्ञानाने समोरच्या माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मगच त्याला योग्य तो उपदेश करत असत। स्वामींचं एकच सांगणं होतं की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकून सुद्धा चुकू नका। सर्व प्रापंचिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा। अंधश्रद्धा जोपासू नका। वैरभावना जपू नका। सर्वांशी प्रेमाने वागा। स्वामींचं सांगणं होतं की प्रथम शेत पिकवावं आणि मगच आपल्या शेतातलं धान्य आपण खावं। याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्म व्यवस्थितपणे पार पाडा, मगच देवपूजेला लागा। स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे। एकदा काय झालं तर भगवंत अप्पा सुतार या नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी मी मनापासून शेती करतो, परंतु उगवून आलेलं धान्य पुरतच नाही। खूप वेळेला वाटतं की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावं, हे शक्य होत नाही। उद्या गुरुपौर्णिमा आहे, तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावं असं वाटतं, काय करावं कळत नाही। स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, उद्या गुरुपौर्णिमा, मीच तुझ्या शेतावर येतो, ही मंडळी सुद्धा तुझ्या शेतावर येतील, तेथे तू अन्नदान कर। शेतकऱ्याला काहीच कळेना, पहाटेच स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडी घालून बसले। आषाढातला पाऊस कोसळत होता, सर्वत्र अंकुर फुटले होते। स्वामींची भगवंत अप्पा सुताराने पूजा केली, खूप लोक तिथे जमले होते। स्वामींनी शेतावरून नजर फिरवली, आश्चर्य म्हणजे अचानक पिकं डोलायला लागली। कितीही कणसं कापली तरी कणसं संपत नव्हती। शेतकऱ्याने अग्नीवर कणसं भाजली, सर्वांना खाऊ घातले। स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की ह्या विश्वात फक्त भगवंताचीच सत्ता चालते, आणखी कोणाचीही नाही। म्हणून तुम्ही भगवंतालाच शरण जा। ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील, नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल। अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदण बरसात नित्य होत राहते। आपल्या अंतःकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ ओ देत नाही तर वायुवेगाने धावत येतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.